0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे

0: चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत. तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा. नंबर आहे 7219193 05. आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार, मी पुणेरी आवाज 107.8 FM या केंद्रावरून आपल्याशी संवाद साधतोय. आपण मला भावलेले स्वामी विवेकानंद, एक जीवन प्रवास, बाल नरेंद्र ते वीर संन्यासी स्वामी विवेकानंद या वाटचालीतले टप्पे पाहत आहोत. आणि मी मागच्या भागात शेवटी असं म्हटलंच होत की गुरु केला त्यांनी, पण गुरु फार पारखून घेतला. त्या वाटचालीवर आजही मी प्रत्यक्ष गुरु स्वीकारला कसा हे सांगणार नाहीये, तर त्याच्या अगोदर एक दोन प्रसंग सांगणार आहे. आणि मग पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष त्यांनी गुरु कसा स्वीकारला ते पाहूया. त्यांची एक भूमिकाच होती, अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला. थोडक्यात, कोणी सांगितलं मी ऐकलं बाबा वाक्य प्रमाणम असा त्यांचा खाक्या नव्हता. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक पुसटशी रेषा आहे. श्रद्धावान जरूर राहा, आई वडिलांवर श्रद्धा ठेवा, गुरुजनांवर श्रद्धा ठेवा, आपल्या देवदेवतांवर श्रद्धा ठेवा, राष्ट्रपुरुषांवर श्रद्धा ठेवा. श्रद्धेला विरोध नाहीये, पण अंधश्रद्धा. उदाहरणार्थ, आपण बाहेरून निघालेलोय आणि बाहेरून निघाले घरातून बाहेर पडलो आणि रस्त्यातून आपण जातोय आणि आपल्या समोरून मांजर आडवी गेली की आपण लागली चूक चुकतो आणि 5 पावलं मागे जातो, कोणी रस्ता ओलांडतो का काय. आता मला सांगा, आपण घरातून बाहेर पडणारे आपल्याला मोदींना भेटायला जायचंय का कुठल्या महत्वाच्या कामाला जायचंय हे त्या मुक्या प्राण्याला काय माहीत असणार. बरं, त्याला त्याची वाट घ्यायची म्हणून तो चाललाय आणि आपण लागली मांजर आडवी गेली म्हणून थांबून जातो. याला म्हणायचं अंधश्रद्धा. या संदर्भातला मी एक, त्यांच्या मनात जी खळखळ असायची नेहमी, देव आहे का, परमेश्वर आहे का, तो कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे का कोणी सांगायचं म्हणून मी स्वीकारायचं, त्या संदर्भातले 2-3 प्रसंग मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आलास, घरात पाऊल टाकल्याबरोबर आजीने विचारलं, म्हणजे आईच्या आईकडे हे राहायचंय, कुठे गेला होतास इतका वेळ. अरे सांगून तरी जावं कुठं जातोयस ते, केव्हा येणार आहेस ते. पण आजी, किती वेळा सांगितलं आहे की कळलं कळलं, तू आता मोठा झालाय, काळजी करू नये. मग खोटंय का ते? हे बघ, आता खरं खोटं करत बसू नको. तुझा रामदादा आलेला आहे, तो तुझी वाट पाळतोय. जसं काही सगळं कलकत्ता धावून आल्यासारखा धापा टाकतोय. नैरनचं जेवण होतच आलं होतं, रामदादाने घरात पाऊल टाकलं. आहेस का घरात? म्हणजे काय दादा, मी जवळजवळ घरातच असतो. अरे मगाच आल्याबरोबर मला दिसला असता तर युरेका युरेका अवस्थेत तुझ्या भोवती ओरडत फिरलो असतो कलकत्ता भर. बरं जाऊ दे, सध्या अतिशय महत्वाचं काम घेऊन आलोय, तेवढं करीन म्हण आणि चल झटपट माझ्याबरोबर. अरे कुठे येऊ मी तुझ्याबरोबर, आता परीक्षा जवळ आलीये, अजून काही पुस्तकांना हातही लावलेलं नाहीये. त्याला माझा काय इलाज, सबन वर्षभरात मी तुझ्याकडे आलो आणि अमुक पुस्तकांना हातही लावू नकोस असं तुला सांगितल्याचं काही आठवतं का? नाही रे. चल आता कारण सांगू नको, शंका घेऊ नको, पण कुठं जायचंय आणि परत केव्हा यायला मिळेल? तू चल तर खरं, तुमच्या सिमोलिया भागातच माझे मित्र राहतात, त्यांचे नाव आहे सुरेंद्रनाथ मित्रा. मग त्यांच्याकडे जायचंय कशासाठी? का रे चलतोस सारखे प्रश्न विचारून? माझ्याबरोबर मुकाट्याने चल.

आणि मुकाट्याने आलास तर कलकत्त्याचा काही कॅलिफोर्निया होणार नाही. बरं बाबा चल, पण माझी भूमिका काय तुझ्या बरोबर येण्यात? झाली का तुझी प्रश्नावली सुरू? आणि मी का मूर्ख आहे तुझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत बसण्यापेक्षा? त्याच्या तिथंच अर्धा दिवस चालला जाईल. रामदादा हा त्याचा पेक्षा थोडा मोठा म्हणजे थोरला भाऊ शोभेला असा होता. आज नरेनचा बलराम डे रस्ता ते सिमुलिया अशा दोन खेपा झाल्या होत्या. आता रामदादा बरोबर कशाला चाललो हे त्यालाही कळत नव्हतं. पण तसंच काही महत्वाचं काम असल्याशिवाय रामदादा आपल्याला नेणार नाही. मनाच्या अशा गोंधळलेल्या अवस्थेतच घोडागाडी सुरेंद्र मित्रांच्या घरी दाराशी थांबली. सुरेंद्र मित्रा फाटकापाशीच उभा होता. अरे रामू, कुठे गेला होतास? केव्हाची वाट पाहत होतो? नरेन पण आहे का बरोबर? छान छान. अरे पण रामू, कोणी गाणारा नाही मिळाला का अखेर? त्यांची गाण्यावर फार प्रीती आहे. त्यांचं स्वागत म्हणजे हार, फुलं, प्रसाद या गोष्टी किरकोळ, गौण. एका गाण्यावरच आगत स्वागत करणारा तो योगी आहे. चल ठीक, आपण करून काहीतरी. चल नरेन. अरे त्याच्यासाठीच तर याला घेऊन आलोय. त्याला तानपुऱ्याच्या साथीत गायचा चांगला सराव आहे. हा गाईल? बरं ठीकच झालं मग. रामदादा, मी गायचं इथे. कोणापुढे? कुठला तो महात्मा? आणि तू आधी का नाही हे मला बोलला? मी काय नाही म्हणाला असतो? आता परत प्रश्नोत्तर सुरू करू नको. आणि प्रश्नासूर होऊ नको, शंकासूर तर अजिबात होऊ नको. तुझ्या शंका बाजूला ठेव, त्याची उत्तरं तुला यथावकाश मिळतील. सध्या किमान तुझी भूमिका तुला समजली ना, मग चल आता. सुरेंद्राचं घर खूप सजलं होतं. सुरेंद्र तसा धनी असामी, बडप्रस्त, आपले श्रद्धेय माणूस त्यानं अगत्याने आपल्या घरी बोलवलं होतं. त्याच्या स्वागतासाठी भरपूर थाट करून ठेवला होता. केळीच्या झाडाच्या कमानीवर झेंडू शेवंतीच्या फुलांची तोरणं लावली होती. सुपारीच्या नवपल्लवांनी काही ठिकाणी तर आंब्याच्या पानांनी काही ठिकाणी शोभा वाढवली होती. दरवाजापासूनच्या शुभ्र फरशीवर केशरी कुंकवाच्या शिंतोड्याची सुंदर नक्षीदार रांगोळी काढलेली होती. डेरेदार पुष्पपात्रे रांगेत ठेवून कमळाची फुलं आणि इतर शोभिवंत फुलं रचली होती. घराच्या कानाकोपऱ्यात धूप, दीप, चंदनाचा सुवास सर्व परिसर सुगंधाने दरवळत होता. रेशमी रुजाम्याची छानदार बैठक घातली होती आणि मध्यभागी भिंतीशी एक छोटस व्यासपीठ, त्यावर गादी आणि तक्क्या ठेवला होता. व्यासपीठाच्या उजव्या हाताला रसोई घराच्या जाणारी दिशेची पडवी होती. ती चिकाच्या पडद्याने झाकण्यात आली होती. बाहेरचा प्रकाश उणावला तशी आतल्या हंड्या झोमरे आपल्या दीपमय ज्योतीचा प्रभाव सांगू लागली. कोणीतरी सांगत आलं की आली आली, त्या तपस्व्याची घोडागाडी दौडत आली. सुरेंद्रांनी जमलेल्या सर्वांना आवाहन केलं. त्याप्रमाणे मंडळी बाहेर आली आली आली. बंगालमध्ये तपस्व्यांना, साधू संतांना, महंतांना एक ठाकूर म्हणण्याची पद्धत आहे. ठाकूरांची गाडी आली. ठाकूर आले, त्यांना इतमामाने टांगागाडीतून उतरवण्यात आलं. घोडागाडीतून आधार देऊन गादीवर बसवण्यात आलं. नरेनने तो स्वागताचा प्रचंड सोहळा पाहिला. ती स्वागत मूर्ती पाहिली. काय होतं ते? एक पंचावजा धोतर, अंगावर बंडी, त्याच्यावर छोटस उत्तरीय उपरण्यासारखं, तेही कधी खांद्यावर तर कधी घसरलेलं, बेताचं शरीर, उजळ वर्ण, दाढी मिशा आणि डोक्यावरचे केसही आटोपशीर पण विस्कटलेले. आपल्याशी संवाद साधावा असं स्वतःच्या तंद्रीत असलेली दृष्टी आणि मुखावर अमृत तृप्तीचं पागल पण मजेशीर हासू. दूरवरच्या कोपऱ्यातून नरेन हे सगळं निहाळत होता. मूर्तीपूजा सुद्धा जिथे आवडंबर वाटावं तिथे असली व्यक्तिपूजा त्याला कशी सहन व्हावी? केशवचंद्राच्या ब्राह्म समाजाचा तो सदस्य होता. धर्मदृष्टी स्वच्छ व्हावी, गंजलेली नको. आणि भक्तिमार्गात तर दंभाचं आवडंबर फार. काहीतरी करा, धार्मिक म्हणून घ्या. इथं येऊन हरिबोल हरिबोल करा आणि घरी गेल्यावर परत जमीनदारी करा. फसवणुकीचे व्यापार उद्योग करा. काय हवं ते करा.

हेही एक प्रकारे धार्मिक शोषणच आहे भाविकांचं. ब्राह्मो समाजात हे काही नाही. सगळी उपासना निर्गुण निराकाराची, ज्ञान मार्गाची. पण रामदादाला कबूल केल्याप्रमाणे आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहायचं हे मात्र तो मनाशी ठरवून शांतपणे एखाद्या तिरायतासारखा समोरचा सगळा देखावा पाहत होता. एवाना सगळी मंडळी बसली. सुरेंद्रनाथांनी हार फुले वगैरे देऊन त्या महात्म्याची पूजा केली. बाकीची मंडळी यथातथा आपल्या ताकदीनुसार त्यांचा आदर सत्कार करत होती. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. सुरेंद्रनाथांच्या मित्रांनी मध्यभागी जागा करून तानपुरा पखवाज आणून ठेवला. पुढ्यात बसलेल्या सुरेंद्रनाथांनी नरेंद्रला खून केली. ये नरेन, आता जमो बैठक. नरेन भारावल्यासारखा गर्दीतून वाट काढीत पुढे आला आणि तंबोऱ्याजवळ बसला. ठाकूर निश्चल अवस्थेत तक्क्याच्या पुढेच गादीवर सरळ बसले होते. तोंडावर अर्धस्मित तसंच होतं, पण दृष्टी सर्व दृश्याच्या पलीकडे असल्यासारखी वाटत होती. नरेन सराईतपणे सर्व तारांवर सारखा दाब देऊन पुसल्यासारखी बोटे फिरवली आणि चटकन खुंट्या पिळायला सुरुवात केली. तोपर्यंत तिथे एकदम शांतता पसरली. सगळीकडे चिडीचूप. फक्त तानपुऱ्याचा मंदसा झंकार वातावरणात घुमत होता. सूर जुळले होते. प्रारंभीची सिद्धता झाली होती. सवयीप्रमाणे नरेनने हात जोडून मस्तक नमवलं. ते नेमकं ठाकुराच्या दिशेने. व्यक्तिपूजा मान्य नाही. आणि योगायोगाने मस्तक झुकवलं नेमकं व्यक्तीच्या समोर. पखवाजही तयार होता, पण बोटांची नेहमीसारखी करामत दाखवायची पखवाजियाची हिंमत झाली नाही. त्यानं नेहमीच्या पद्धतीने ओंकार भरला. पुरिया कल्याणाची ती सुरुवात वातावरणात अधिक रंग भरू लागली. बघ रामू, आपल्या मोल्ल्यातला हा मुलगा आहे खरं नाही वाटत. बघ ना, आपण केवढ्या काळजीत पडलो होतो. सुरेन रामदादाच्या कानात हळूवारपणे पुटपुटले. अरे असंच असतं सुरेन मोशाय, काखेत कळसा आणि गावाला वळसा. नरेनचं गाणं सुरू झालं. चिंतन मम मानस हरी चिंतनम चिरंतन. कसलेल्या गवयासारखी सफाई, पण हृदयाच्या तळापासून आलेला भक्तिभाव गाण्याच्या शब्दातून हळूवार पाझरू लागला. श्रोत्यांच्या चित्तवृत्ती मन तृप्त झाली, शांत झाली. वाहवाला अवकाश मिळेना, दुसरा शब्द त्या वातावरणाला सहनच होईना. सगळ्यांची, त्यातल्या त्यात तपस्वी ठाकुरांची ब्रह्मसंध्या हरवून गेली. वारंवार पुलकित होत भावविभोरपणे ते वक्त होऊ लागलं. गाणं हळूवार थांबलं तेव्हा सर्वांचे श्वास मोकळे झाले. पण अतिथी ठाकूर भावसमाधीत निमग्न झाले होते. आणखी एक गाणं म्हणण्याचा आग्रह झाला. आता अगदी अखेरचं म्हणत आणखी एकाची भीड पडली. मग मात्र त्याने तानपुरा खाली ठेवला. ठाकूर भानावर आल्यासारखे, पण गाण्यात हरवलेले असे हळूच उठले आणि सरळ नरेनच्या जवळ जाऊन त्यांनी बैठकच मारली. एक अतिसुंदर असं गाणं ऐकलं नव्हतं. बघ किती सुंदर सुंदर अतिसुंदर असं गाणं ऐकलं नव्हतं. बघ किती सुंदर. देहभान हरवून जातंय. तुझ्या ठाई त्यावेळी फक्त गाणंच दिसतं. हजारोत एखाद्याला लाभतं असं. काय नाव बाळ तुझं? नरेंद्रनाथ दत्त. कोणाचा रे तू? कोण तू? इथलाच महाराज. बाबू विश्वनाथ दत्तचा मुलगा या. यजमानांनी माहिती पुरवली. होय का रे? तुझ्या रूपाने साक्षात विश्वनाथाचाच प्रसाद मिळाला आहे विश्वनाथ बाबूंना. किती गोड गायलास रे आज. मन तृप्त तृप्त झालं. आतून आनंदाची अजून कारंजी उसळतायत. बघ एक भीड घालू का तुला? नरेंद्रने प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले. ये ना एकदा दक्षिणेश्वरी. आई भगवतीला कालीमातेला गाणं ऐकवणारे. ऐकोशील? तुमच्यात येऊन बसेन आणि परत आजच्या सारखा आनंद लुटीन. येशील ना रे? खरंच येशील? हो म्हण ना. नरेन सावध होता. परीक्षाच आली आहे जवळ महाराज. अरे आली तशी जाणारही आहे. तुला रे काय त्या परीक्षेचं? नुसतं मनात आणायचा अवकाश. अशा शेकडो परीक्षा देशील. अरे एक दिवस असा येईल तुझी परीक्षा घ्यायची हिंमत कुठल्याच विद्या

समझ लो, अरे बर का रे सुरेन, राम हा नरेन येईन येईन म्हणाला की रे, येईल महाराज तो, सुरेंद्र म्हणाले, अरे या माझ्या मुलाचं तोंड गोड करा, प्रसाद घेऊन या पाहू, मीच देतो त्याला. हातात प्रसाद पडला तरी तिथून सुटका करून घ्यायला बराच वेळ लागला. तिथून तो तडक निघाला. एवढ्या रात्री इतक्या लांब आजीच्या घरी जाणं जीवावर आलं होतं, पण घरी पोचल्याशिवाय अभ्यासाची गाठ पडणं अवघड होतं. ती जर नाही पडली तर मग पुढचं सगळं कठीण होणार होतं. तो निकरानं निघाला, पण रामदादा त्याच्या मागे लागला. ते दोघही मिळून गाडी मिळवण्याच्या धडपडीला लागले. रामदादा, हा कोण आहे रे बाबा महात्मा? म्हणजे तुला ओळखून नाही आले ते? मी आहे विद्यार्थी. असल्या लोकांशी संबंध येणे इतपत मोठा झालो नाही अजून. आणि दुसरं म्हणजे ब्राह्मो समाजी, मग काय झालं? आम्हा लोकांचा असल्या महात्म्यांवर, त्यांच्या थोतांडावर, त्या थाटमाटावर, असल्या हरिबोल करीत घुमणाऱ्या दंभांवर अजिबात विश्वास नाही. काय म्हणतोस नरेन, हा काय दंभाचार झाला का? किती निर्मळ मनाचे आहेत ते. अरे ज्यांनी प्रत्यक्ष केशवसेनांनाही मोहून टाकलं, प्रतापचंद्र मुजुमदारासारख्या ख्रिस्ती मत मानणाऱ्यालाही भुरळ घातली. शिवनाथ आणि विजय गोस्वामी त्यांचे मोठेपण मानतात. अरे तुमच्या ब्रह्मो समाजातही आजकाल अनेकदा त्यांची चर्चा चालत असते. तो हा महात्मा दंभाचारी? कुठल्या नानाच्या उन्मादात तर नाही बोलत आहेस तू? हो नाही रे रामदादा, तुझ्या भावना दुखवण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. मला फरक इतकाच की, पण ते जाऊ दे. मला सांग, नाव काय त्यांचं म्हणालास? आता ही वाटचाल पुढे कशी होणार आहे ते आपण पुढच्या भागात पाहू. पुनश्च तुमचं मनापासून, मी हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा सांगतो, पुणेरी आवाज, खुश रहो और खुशिया बाटो.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे वर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

अनक प्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुदखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो आज 17 मे 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 203 अलक प्रेमी रसिक श्रोते हो दर रविवारी आपण एक एक दिवस पुढचा प्रयोग सादर करतो म्हणजे 203 वा प्रयोग आता आला. बघता बघता तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणखीन 50 प्रयोग होतील, 250 टप्पा गाठला जाईल. अलक प्रेमी रसिक श्रोते हो खरंच ही केवळ तुमच्या प्रेमाची किमया बरं का. आता आरजी जगदीश 17 मे 2026 कार्यक्रमातील पहिल्याच अलग घेतोय बागडे कुटुंबियांच्या, अर्थात अलककार विमेश यशवंत बागडे नाशिकेतून लिहितात. जबलपूर येथील दुर्दैवी घटनेत दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आई व तिच्या लहानग्या मुलाचा फोटो पाहिल्यानंतर पिल्लाला खाली ठेवून त्यावर उभ्या राहिलेल्या माकडिणीची गोष्ट आठवली. अलक प्रेमी रसिक श्रोते हो अलककार विमेश खरंच आईच्या पावलावर पाऊल टाकून कमीत कमी शब्दांमध्ये बहारदार अलक लिहायला लागलेत. माकडिणीची गोष्ट तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल, ती माकडिणीच्या नावावर सांगितली जाते, ती मांजराच्या नावावर सांगितली जाते. पण जेव्हा संकट आईच्या गळ्यापर्यंत येतं त्यावेळेला त्या ठिकाणी आई ते संकट आपल्यावरचं आपल्या मुलावर टाकते, अर्थात ती गोष्टीतली आई असते. मला वाटलं प्रत्यक्षातली आई नसावी अशी, म्हणजे प्रत्यक्षातली आई ही नक्कीच त्या ठिकाणी काय करत असेल, आपल्या मुलांना वाचवत असेल याची खात्री बाळगूया आणि पुढच्या म्हणजे आईच्या अलककडे वळूया. अलककार विमल बागडे नाशिकेतून लिहितात. खाद्यपदार्थात वापरलेल्या बेकिंग सोड्याप्रमाणे त्याच्या संगतीत ती हलकेच फुलून आली. अलककार विमल, ती त्याच्या संगतीत हलकेच फुलून आली ठीक आहे, त्याचा सहवास मात्र मला बेकिंग सोड्यासारखा वाटत नाही, कारण बेकिंग सोडा हा तसा आपल्या शरीराला घातक असतो आणि तिचं फुलून येणं हे त्याच्यामुळे झालं असेल तर बेकिंग सोड्याची उपमा येऊ शकत नाही. पण तुमचा विचार करण्याचा जो काही ऑरा आहे, विचार करण्याची तुमची जी दृष्टी आहे ती मात्र जबरदस्त आहे असं मी 100% म्हणू शकतो. वळू या पुढच्या अलककडे. दिग्रस यवतमाळ येथून अलककार अरुणा दुद्दलवार लिहितात. अगं आई सांभाळून, गुडघ्यांच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर आईला नव्याने चालणं शिकवताना मुलगा म्हणताच तिला पांगुळ गाडा घेऊन चालणं शिकणार त्याचं बालपण आठवून हसू आलं. वा अलककार अरुणा, मला प्रचंड आवडली अलक, म्हणजे आईबद्दल त्याच्या मनात असलेली जी उमेद आहे, आईबद्दल जो जिव्हाळा आहे, जो उमाळा आहे, तो

अत्यंत महत्वाचं आहे. आईची काळजी घेणं हे महत्वाचं आहे आणि आईला त्याच्या लहानपणीचं पांगुळ गळा आठवणं ही तर अत्यंत जबरदस्त गोष्ट आहे. मला ही अलग वैयक्तिकरित्या प्रचंड आवडली. वळू या पुढच्या अलगकडे. बऱ्याच दिवसानंतर ज्यांनी आपल्याला अलग पाठवले ते अलगकार सातारा येथील विशाल अलका मोहन यादव लिहितात, खुलड्या आधीच ती कळी नराधमाने चुरडली. अलगकर विशाल यांना मी चुरडलीच्या जागी चुरगळली आणि काही शब्द सुचवले, पण त्यांचा शब्द त्यांनी प्रमाण मानला. अर्थात लेखक लेखक असतो, लेखकामध्ये आपण लुडबुड करणं योग्य नाही. आणि मग त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं, ती चुरडली ती खुडली म्हटलं असतं तर मृत्युमुखी पडली, ती चुरडली चुरगळली म्हटलं तर तो कागद आहे. पण चुरडली हा त्यांच्याकडे वेगळ्या अर्थाने शब्द वापरला जातो. आणि अगदी अलीकडे जे काही प्रसंग घडतायत, प्रसंग सतत त्या ठिकाणी जे काही दिसतायत त्याच्यावरची अलग. पण मला इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, अशा लंपटांना खरंच जाहीरपणे फासावर का लटकवलं जात नाही किंवा जमावाच्या स्वाधीन का बरं केलं जात नाही. कदाचित कायदा असं म्हणत असेल की शिक्षा होईल, पण गुन्हा आधी त्या गुन्ह्याची शहानिशा झाली पाहिजे, गुन्हा सिद्ध झाला पाहिजे, आरोप सिद्ध झाला पाहिजे आणि मगच शिक्षा शक्य आहे. अन्यथा म्हणजे बघा ना, तो संन्याशी त्याला आपण फासावर लटकवणं चुकीचं आहे आणि म्हणून चोर सोडून संन्यासाला फाशी मिळू नये असा कायद्याचा विचार असावा, आपण तोही विचार करायला हवा. पण जर असं निदर्शनात येत असेल तर ताबडतोब अशा प्रकारची कार्यवाही होईल का? कधीतरी अशा प्रकारचा उपक्रम शासनाकडून राबवला जाईल का? म्हणजे खऱ्या अर्थाने चपराक लोकांना बसू शकेल. ऐकूया जे नियमितपणे आपल्याला प्रतिक्रिया देतात पण अनियमितपणे अलग पाठवतात. अलग विज्ञानवादी लिहितात, अलग समाजवादी लिहितात, अलग ऐतिहासिक लिहितात, अलग समाज प्रबोधनाची लिहितात, वेगवेगळ्या धाटणीचे अलग लिहितात. ज्यांच्या नावामध्ये इच्छा आहे म्हणजे विश्व आहे, ज्यांच्या नावामध्ये ईश्वर आहे परमेश्वर आहे असे सोलापूर येथील अलग विषयी ईश्वर लिहितात. मांजर, काही पोरं मांजराला दगडाने मारत होती, मोठी माणसे हसत सारं काही पाहत होती. एका पोराने मोठा दगड उचलला, खाली पडलेला जखमी अवस्थेतला रक्ताने वाकलेल्या दगडापासून वाचण्यासाठी आपले इवरेशे दोन्ही हात वर केलेलं मांजर मानव समाजाला प्रश्न विचारत होता, आम्हाला जगण्याचा काहीच अधिकार नाही का? अलगकर विशू, खरंय त्यांना जगण्याचा खरंच अधिकार नाही का? आणि आपण असा का विचार करतो किंवा आपण अशा प्रकारचं त्याकडे प्राण्यांबरोबर का खेळतो, ठेचकाळून त्यांना आपण का मारतो? अर्थात मांजराला मारणारी जमात मी आज पहिल्यांदा पाहिले. कुत्र्यांना मारतात किंवा त्याकडे माकडांना मारतात किंवा आणखीन इतर पक्ष्यांना प्राण्यांना मारतात, मांजरांना मात्र खरंच मारू नये, कुणालाच मारू नये. आणि त्याची शिक्षा याच जन्मात भोगावी लागेल, कारण जिथलं कर्म तिथेच आपल्याला भोगावं लागतं. ऐकूया लातूर येथील अलकर प्रभावाडकर बाटली या शीर्षकांतर्गत लिहितात, पंचायतीत उभी बाटली की आडवी यावर मतदान होणार होते. नवऱ्याचा विरोध डावलून तिने सारा गाव पिंजून काढला. ठरलेल्या दिवशी मतदान होऊन लगेच मतमोजणी झाली. आडव्या बाटलीचा विजय झाला. सर्व महिलांनी विजयोत्सव साजरा केला. ती घरी आली, दार उघडून लाईट लावताच एकदम भडका उडाला. अलकर प्रभाव अगदी वेगळी अलक आहे, मला प्रचंड आवडले. मानाचा मुजरा तुमच्या या अलकला, अलक मधल्या उभी बाटली की आडवी बाटली. बाटली उभी, पण मग मला पुन्हा प्रश्न पडला, उभी बाटली आडवी करणंच तर ग्लासात ओतणार, मग त्याने भडका उडालाच ना. मग ती बाटली उभी की आडवी यापेक्षा बाटली बंद की बाटली उघडी अशा प्रकारचं मतदान झालं असतं तर. अर्थात ही योजना चांगली आहे आणि प्रचंड महत्वाची आहे. म्हणजे मद्यप्राशन निर्मूलन, मद्य हटाव, गाव बचाव अशा प्रकारच्या त्या ठिकाणी संकल्पना राबवल्याच पाहिजेत. आणि आताच जे विजय थलापती हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झालेत त्यांनी अशा प्रकारची सूचना

ऐकले आणि मला हा विजयोत्सव तुमचा आवडला, पण घरी मात्र परिस्थिती पुन्हा तीच जैसे थे, त्याच्यावर आपण काय करणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐकूया पुढची अलग. आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून अलंकार श्री बाळमाने लिहितात, गावातील सुप्रसिद्ध मंदिरातील देवीच्या दर्शनास जाण्याची त्याला खूप इच्छा झाली, परंतु भाविकांच्या त्या लांबलचक रांगेत तिस्तत उभारून गाभाऱ्यापर्यंत पोचल्यावर होणाऱ्या ढकलाढकलीतून मिळालेलं ते काही क्षणांचं देवीचं दर्शन गेल्या वेळेचा हा अनुभव लक्षात येतात तो पुटपुटला, माफ कर माते, इथूनच माझा नमस्कार स्वीकार. अलगकर बाळ, बाप आहात तुम्ही म्हणतो मी, अलगचे बाप आहात तुम्ही, अलगचे बाप आहात, कारण उत्तम दर्जेदार अलग दर 15 दिवसात तुम्ही पाठवता. खरंच आहे, परमेश्वर कुठे नाहीये, या चराचर सृष्टीत आहे. परमेश्वर स्वतः म्हणतो, मी कुठे आहे, कुठे शोधतोय तुम्हाला, मंदिरात, राहुळात? अरे मी रंजल्या गांजल्यांमध्ये आहे, मी दीन दलितांमध्ये आहे, दुबळ्यांमध्ये आहे, मी स्त्रीमध्ये आहे, मी लहान मुलामध्ये आहे, मी त्या ठिकाणी सर्वत्र आहे, मला कुठेच शोधायची खरंच आवश्यकता नाही, असं म्हणणाऱ्या परमेश्वराला आपण लांबलचक रांगा लावून का बरं शोधायचं, आणि तो परमेश्वर आपल्याला किती वेळ देणार हा प्रश्न नाही का? उत्तम अलग पाठवलीत, उत्तम अलग लिहिलीत, तुम्हाला अलगसाठी मानाचा मानाचा मुजरा. वा, चला वळूया, जाऊया साता समुद्रापलीकडे स्वीडनला आणि अलग घेऊया अलगकार सर रोहिणी अमोल पराडकर यांची. पतीच्या संशयी व रागीत स्वभावामुळे ती घरातून पळून गेली. घरातील श्वापदापेक्षा बाहेरचे श्वापद अतिशय भयानक आहेत हे लक्षात येताच ती माघारी फिरली. अलग कर रोहिणी, असं हरू देऊ नका स्त्रीला. महिला सक्षमीकरणाचे दिवस सुरू आहेत, महिला सबलीकरणाचे दिवस सुरू आहेत. ती बाहेर गेली आणि बाहेरच्या श्वापदांना ठेचून मारलं. ही अलग अशी असती किंवा बाहेरच्या श्वापदांना कंटाळून ती घरी आली आणि घरच्या श्वापदाला फरफटत बाहेरच्या श्वापदांमध्ये घेऊन गेली आणि मग त्या ठिकाणी तिने सगळ्यांना मारलं. अशा प्रकारची अलग असती तर ती परत आली याचा अर्थ ती आपलं अस्तित्व विसरली. वास्तव मध्ये असंच झालं, ती घर सोडून निघून गेली. अस्तित्व मध्ये असंच झालं, ती घर सोडून निघून गेली याचा अर्थ बाहेर खेळी नवऱ्याला तिने कुरण चरण्यासाठी मोकळं करून दिलं. मग हे कसं काय योग्य? पण तरी तुम्ही स्वीडनला आहात, मला अभिमान वाटतोय की तिकडेही तुम्ही त्या ठिकाणी अलग लिहिताय आणि आपली संस्कृती जिवंत ठेवताय. मानाचा मानाचा मुजरा तुमच्या या साहित्य सेवेला. ऐकूया गोंदिया येथील अलगकार श्री किशोर कुमार मलेवार निसर्ग कवी या नावाने लिहितात, ती आपल्या कुटुंबासोबत शेतातील काम करत उमेद बचत गटातील समूहाशी जोडली. मोह पुलापासून नेहमी दारू पिऊन काही लोक वादविवाद करत व मोहपूल दारूमुळे बदनाम होत. तिने मोहपुलापासून आरोग्यदायी मोह लाडू तयार केल्यावर तिचा मुंबईत सत्कार होतात, तिचा आनंद गगनात मावेण्याचा झाला. अलगकर किशोर कुमार, तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. अप्रतिम अलग, संदेश देणारे अलग. वाईट आपण असतो, आपण वाईटावर किंवा आपण त्या गोष्टीवर वाईटाचं लेबल का चिकटवायचं? अगदी उत्तम आणि निसर्ग कवी तुम्ही शोभताय बरं का, फारच छान. ऐकूया पुढचे अलग. अलगकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून लिहितात, सेवाभावी. मुलं मोठी झाली, चांगल्या उच्च पदावर नियुक्त झाली. आई बापाला हात तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायची, परंतु संपूर्ण जीवन घर नोकरी नातेवाईक शेजार पदार सांभाळत मेहनतीने जगणारा जीव तो. तिने दररोज अनाथाश्रमातील मुलांच्या सेवेसाठी जायचं ठरवलं. अलगकर शोभा, छान आहे, खरंच छान आहे. छान अशासाठी की आपण सेवाभावी वृत्तीचे आहोत. शिक्षक आहोत, परिचारिका आहोत, डॉक्टर आहोत, आपण रिटायरमेंट नंतर हेच काम करावं, त्याच्यातच आपल्याला आनंद जास्त मिळेल आणि अनाथाश्रमाच्या मुलांचंही चांगलं होईल. तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. तालुका दौंड पारगाव जिल्हा पुणे येथील अलगकर वाईके शेख लिहितात, बंदुकीचा परवाना ना मोठी नोकरी ना मोठा व्यवसाय म्हणून त्याचा बंदूक परवाना नाकारला. तेव्हा तो हात जोडून म्हणाला, साहेब मी दोन मुलींचा बाप आहे हो. अलगकर वाईके, तुमच्या आतापर्यंतच्या अलगमधील सर्वोत्तम अतिउत्तम अलग, आणि मी तुम्हाला असं म्हणू शकतो आता की खऱ्या अर्थाने तुम्ही अलगकार म्हणून शोभताय. सर्व अर्थाने उत्तम अलग तुम्ही लिहिलीत. सगळ्यांनीच खरं म्हणजे अलग वाचावी, ऐकावी.
दोन मुलींचा बाप आहे म्हणून मला परवानगी मिळाली पाहिजे. कुठेही आक्रस्तळेपणा नाही, आवेश नाही, पण काय सध्या परिस्थिती महाराष्ट्रात चालले त्याचं अत्यंत योग्य वर्णन तुम्ही केलेलं आहे. ऐकूया पुढचे अलक. अलककार मोहन दुसाने पुणे येथून लिहितात. आपण वायकेशिकांना मानाचा मुद्रा देऊ आणि मग पुढे वळू. कराटे. संध्याकाळ झाली होती. आजीने देवासमोर दिवाबत्ती केली, नमस्कार केला. तेवढ्या दाराची बेल वाजली. तिने आजीसमोर कराटे ब्लॅक बेल्टचे प्रशस्तीपत्र दाखवले. ही अलक मी आता लगेच वायकी शेख यांच्या अलकनंतर घेतली, कारण दोन्ही अलक अत्यंत महत्वाचे आहेत. एकीकडे बाप सक्षम होण्यासाठी, त्या ठिकाणी मुलींना सक्षम करण्यासाठी, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना मुलींना वाचवण्यासाठी बाप त्या ठिकाणी मेहनत घेतोय, परवाना मागतोय. तरी ते अलककार मोहन सरळ सांगतायत की आजीसमोर तिने कराटे ब्लॅक बेल्टचं प्रशस्तीपत्र दाखवलं. आजी तू घाबरू नकोस, मी आता पुढच्याला नक्कीच आडवा करेन. दोघांनाही मानाचा मानाचा मुजरा. कुठे जाऊ नका, चहा प्या, लगेच परत या. मी आलोच. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: कपड़े विद्यार्थी श्रोते हो तुम्हें ऐकत आहत रेडियो पुणे आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहादार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो आज 17 मे 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 203 द्विशतक महोत्सव आपण साजरा केला आणि आता आपण 250 व्या प्रयोगाकडे मार्गक्रमण करत आहोत। अलकप्रेमी रसिक श्रोते हो अर्थात आजच्या आतापर्यंतच्या अलक तुम्हाला नक्कीच आवडले असतील। एकापेक्षा एक भन्नाट अलक होत्या। प्रत्येक अलक वेगळ्या धरतीची वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची आणि मांडणी तर अत्यंत सुंदर। म्हणजे मला अभिमान वाटतोय अलककार मित्रांनो तुमचा। आता दिवसेंदिवस तुम्ही प्रगल्भ होत चाललात, प्रौढत्व येत चाललं, अलगचं अलकत्व तुम्हाला कळायला लागलं। अजून बरं शिकायचंय, त्यासाठी थोरा मोठ्यांच्या अलक आणि प्रथम अलककार श्री राजेंद्र वैनचंपायन यांच्याकडून अलककार मनादे यांच्याकडून नियमितपणे मार्गदर्शन घेत चला। बरेच समूह आता स्पर्धा घ्यायला लागलेत। पुढच्या वेळेला आपण अशाच एका समूहातील विजेत्यांच्या अलक घेणार आहोत। पण तूर्तास आरजे जगदीश सुरू करतोय पुढची अलग जी आपल्याला पाठवले पुणे येथून अलगकार सुलभा सत्तुरवार यांनी। मातृदिन, आज लग्नानंतरचं मातृदिन। तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत होती। लहानपणीच तिचे मातृछत्र हरपले होते। तिच्या बाबांनी दुसरे लग्न न करता तिला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले। अचानक गाडीचा हॉर्न ऐकून तिने बाहेर पाहिले तर तिचे पती तिच्या बाबांचा हात धरून त्यांना घरी आणत होते। अलकार सुलभा सुलभ पद्धतीने बाबांचं कर्तव्य काय आहे, सुलभ पद्धतीने कृतज्ञता म्हणजे काय आहे आणि सुलभ पद्धतीने जावयाने आपलं कर्तव्य कसं पार पाडलं आणि आपल्या सौभाग्यवतीच्या मनाचा कसा ठाव घेतला, किती सुंदर अलक मांडलीत। खरंच बाबांना मानाचा मुजरा, जावयाला मानाचा मुजरा आणि सासरू नयनांनी आपल्या वडिलांकडे पाहणाऱ्या त्या आई विना वाढलेल्या पण आई वडील दोघांचे प्रेम बाबांनी दिलेल्या त्या मुलीलाही मानाचा मुजरा, खूपच छान। अशा प्रकारचे मातृदिन साजरे होणं मला वाटतं खरंच आवश्यक आहे, खूप छान। ऐकूया पुढची अलक। तालुका जिल्हा पालघर येथून अलककार दीपाली दिलीप पिंपळे लिहितात धडपड। नवरात्र देवीची उपासना करण्यासाठी अभिमानाने सर्व मैत्रिणी देवी परिधान करते त्या रंगाच्या साड्या परिधान करून समूह फोटो वैयक्तिक फोटो काढून स्टेटस टाकण्यात दंग होत्या। ती मात्र फाटक्या पदराने लाज छापण्याची दिनवाणी धडपड करणाऱ्या त्यांची मदत करण्यासाठी केव्हाच पसर झाली होती। वा अलंकार दीपाली, मानाचा मुजरा। तिच्यासाठी खऱ्या अर्थाने तिने देवत्व जाणवलं, देवीत्व जाणवलं, देवीचं अस्तित्व तिला खऱ्या अर्थाने कळलं, देवीची भक्ती काय असते ते खऱ्या अर्थाने तिला कळलं। रंजल्या गांजल्यांमध्ये परमेश्वर शोधायचा ही उक्ती तुम्ही अगदी अलक मधून व्यवस्थित सिद्ध केलीत, मांडून दाखवलीत। खरंच मानाचा मानाचा मानाचा मुजरा। ऐकूया पुढची अलक। पणजी गोवायेतून अलंकार वर्षा साठे शिंत्रे लिहितात रोहन सतत आईला हट्ट करत होता बूट घेण्याचा। तर रोहनसाठी तिच्या आईने महागडे 2 बूट विकत घेतले तरी रोहनचं तोंड वाकडं होतं। रस्त्याने जाताना तुटकी चप्पल घालून हसतमुखाने खेळत आयुष्याचा आनंद घेत जगणाऱ्या एका मुलाला बघताच रोहन शांत झाला। अलककार वर्षा, अलग छान लिहिताय। म्हणजे अगदी गेल्या वेळेपासून तुम्ही अलक लिहायला सुरुवात केले, पाठवायला सुरुवात केले, अलग छान लिहिताय। पण अलकमध्ये विशेष नामांचा उल्लेख टाळावा असं प्रथम अलककार अलक महागुरु श्री राजेंद्र वैनचंपायन म्हणतात। म्हणजे जसं रोहनच्या जागी त्याने सतत आईला हट्ट धरला असं म्हटलं असतं तरी सार्वत्रिक झाली असती, सार्वकालिक झाली असती आणि रोहनच्या जागेवर कुठल्याही मुलासाठी ती जमली असती। आणखीन थोडस कथेकडे वळू दे, प्रसंगापेक्षा प्रसंगातून कथा शोधा आणि कथेकडे वळा। पण तरीही हट्ट केला म्हणजे मुलांना प्रत्येक गोष्ट द्यायलाच पाहिजे असं नाही, त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्या। अशा प्रकार

काम एक छुपा संदेश देणारा तुमची आदक दिमागदार आहे, जबरदस्त आहे, अभिनंदन. ऐकूया गोरेगाव पूर्व मुंबई येथून आदककार विनायक रमेशचंद्र वगळ लिहितात, अर्थात जवळजवळ 2 महिन्यानंतर. आकाशी रंग तिचा खूप आवडता. दिवाळी सणाच्या खरेदीला निघालेल्या मुलाशी बोलताना त्यानं तसं सहज गप्पांमध्ये येऊन पण गेलं. खरेदीहून आल्यावर मुलाने सुनेसाठी घेतलेली आकाशीच रंगाची साडी दाखवली आणि कशी आहे हे तिलाच विचारलं. साडीवरून हात फिरवताना तिला नकळत भरून आलं आणि नंतर ती तिलाच घेतलेली साडी आहे हे कळल्यावर झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. आलकर विनायक धमाल, छान, म्हणजे नकळतपणे आपल्याला आश्चर्याचे धक्के मिळतात. त्यातला हा एक, अर्थात शेवटची ओळ नसती लिहिली तरी चालली असती. नकळत तिच्या चेहरा आनंद मावत नव्हता, एवढं नसतं लिहिलं तरी चाललं असतं. तिने साडीवरून हात फिरवला आणि त्याने तिच्यासाठीच साडी आणली असं सांगितलं. बाकी पुढचं सगळं येऊन गेलं असतं, पण काही हरकत नाही, तुम्ही छान लिहिता, अजून छान लिहिण्याचा प्रयत्न करावा, इतकीच इच्छा आहे. चला मंडळी पुन्हा जाऊया गोव्याला आणि ऐकूया आलकर सो प्रांजली उमाकांत चौधरी काय सांगतात. त्याने शत्रूच्या 30-35 जणांना कंठस्नान घातले. अचानक त्याला माथ्याच्या मधोमध प्रचंड वेदनामुळे आगीचा डोंब जाणवला आणि मागोमाग गरम रक्ताची धार नाकावरून खाली उघडली. तो सार्थ अभिमानाने हसला. भारत माता की जय म्हणत त्याने समाधानाने डोळे मिटले. आलकर प्रांजली जय हो, भारत मातेचा विजय असो आणि त्या पुत्राचा विजय असो आणि तुमचाही विजय असो. तुमच्या आलकला मानाचा मानाचा मुजरा. मला देशभक्तीपर आलक आली, राष्ट्रनिष्ठेची आलक आली, सैनिकांची आलक आली की मला मानाचा मुजरा दिल्याशिवाय राहतच नाही, कारण त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत. आलकर प्रांजली प्रांजलपणे सांगतो, लिहित राम, कारण तुम्ही आलकच्या चौधरी होणार याची खात्री बाळगा. ऐकूया आलकरचं विद्याराणी मलवडकर, अर्थात विद्या मलवडकर, तारगाव सातारा येथून लिहितात. आयुष्याचा लेखाजोखा मांडत ती मिश्र भावनेने इमारतीच्या पायऱ्या चढली. सोडायला आलेले लेखीच्या डोळ्यात अश्रू जमले, ती मात्र निर्विकार. वृद्धाश्रमात राहण्याचा तिचा तो स्वतःचाच निर्णय होता. समदुःखी बनून दुःखी जनांचा आधार देण्याचं सत्कार्य करायचं होतं तिला. आलकर विद्या वा वा, म्हणजे बघा तिकडे प्रबोध मधून विद्या देता, बोध देता. प्रबोधचाही कार्यक्रम मला लवकरच सुरू करण्याची खरं म्हणजे इच्छा आहे, पण वेळ मिळत नाहीये, पण आपण करूया. आणि आलकर विद्या इकडे आलकमध्ये पण विद्या देता. मला शेवटची ओळ प्रचंड आवडली, समदुःखी बनून दुःखी जनांना आधार देण्याचं सत्कार्य करायचं होतं तिला. मानाचा माझा मुजरा त्या स्त्रीला, त्या वार्धक्याकडे झुकूनही तरुणांना लाजवेल अशा स्त्रीला. वा वा वा, छान. वळूया पुढच्या आलककडे. आलकर भारतकर बीटी अंबाजोगाई येथून लिहितात, या जमान्याला झालं तरी काय असं दबक्या आवाजात सर्वच म्हणू लागली. कुठे कली का तर कुठे बाली का वासनेच्या बळी पडू लागल्या. आम्ही कोणालाही सोडणार नाही असं सरकार म्हणतंय. पीडित स्वर्गीय अंतरात्म्यातून आवाज आला, तुम्हाला कोण अडवतंय. नराधमाला भर चौकात फासावर लटकवा, तुमच्या आया बहिणी मोकळा श्वास घेतील हो. आलकर भारतकर, मी आधी तेच म्हटलं, खरंच या लोकांना जाहीर फासावर लटकवायलाच हवं, लटकवायलाच हवं, कारण या लोकांना जाहीरपणे लटकवल्याशिवाय कायदा गप्प बसले नाहीये. कायदा कोणाला माफ करणार नाहीये. कायदा त्या ठिकाणी तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही. कायदा सगळ्यांना समान न्याय देतो हा विचार तोपर्यंत लोकांच्या अंघोळणी पडणार नाही. पण होतंय काय, कुठेतरी काहीतरी अडतंय, कुठेतरी कुठेतरी त्या ठिकाणी कुंपण शेत खाते का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कायद्यात काही फट शिल्लक राहिले का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर आपण तो विचार केला तर मला वाटतं नक्कीच आपण शिक्षा देऊ या नराधमांना, किंवा मोकळं सोडू आपण या नराधमांना. पण मोकळं म्हणजे कसं, जमावामध्ये मोकळं सोडू, मग जमाव येथेच तुडवेल आणि फाशीची शिक्षा.

0: स्थान जमा करून मिळेल न्याय अगदी त्या मृत मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना सहज मिळेल. मग अशा प्रकारची अलग पुढे कधीच लिहिली जाणार नाही. ऐकूया छत्रपती संभाजीनगर येथील अलकर अश्विनी मिश्री कोटकर लिहितात, फुलले रे क्षण माझे, फुलले रे क्षण माझे. माफ करा रसिक श्रोते हो, माझा आवाज माझा आवाज आहे, गायनाचं मला अजिबात अंग नाही, पण गाणं आलं की गुणगुण असं वाटतं. आणि अश्विनी ये ना अश्विनी तुम्ही लिहा ना असं गाणं लिहा आणि गाण्यातून त्या ठिकाणी अलगची सुरुवात करा, छान वाटतं. आणि त्यात रेडिओवर लागलेल्या गाण्याने ती क्षणभर मोहरून गेली, डोळ्यात अश्रू अनावर झाले, कारण मेहंदीच्या दिवशीच तिच्या हाताची मेहंदी पुसली गेली होती. तिच्या चुलत दिराने तिचा हात हाती घेऊन आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आणि मेहंदीचा रंग पुन्हा तिच्या हातावर खुलला होता. वा अलंकार अश्विनी, त्या दिराला मानाचा मानाचा मुद्रा. आणि तिला माझं सांगणं असं आहे, अगं नाव उमेद होऊ नकोस, मेहंदीचा रंग पुसला असेल कदाचित तो तेवढ्या पुरता पुन्हा लागणारच, कारण भगवान के घर देर आहे मगर अंधेर नाही. आणि अलंकार अश्विनी तुम्ही आधी अलग पाठवली होती पण वेळेअभावी घेता आली नाही, शिवाय तुम्ही समूहामध्ये नसल्यामुळे तुमच्यापर्यंत अलग नेमकी कधी पाठवायची याची सूचना मिळत नव्हती, त्यामुळे तुमचा दोष तरी काय? तुम्ही ज्याला म्हणाला समूहात नाहीये, आता तुम्ही समूहात आहात, आता दर 15 दिवसांत अलग पाठवाल, पाठवाल काय, पाठवालच. आणि नवीन नवीन अलगकरांना सुद्धा लिहित कराल, पुढच्या वेळेला सुद्धा तुम्ही 15 दिवसानंतर अलग पाठवणार आहात. अलग कराश्विनी खरंच त्या दिराला पुन्हा एकदा मानाचा मुद्रा. अलग कब्रवीन असे कसे होते हो, वेळेचा काटा घड्याचा काटा कसा तुरतुर धावतो आणि अर्धा पाऊण तासाचा हा आपला भाग पटकन संपून जातो. अलग कब्रवीन असे कसे होते, खरंच खूप खंत वाटते की मी तुम्हाला एक तास दीड तास तुमच्यावर संवाद साधू शकत नाही, कारण खरंच वेळेचा अभाव आहे, वेळ कमी आहे. मग आपल्याला दोन भागामध्ये कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतो, तरी मी प्रयत्न करतो 20-22 अलग घेण्याच्या, उरल्यात तर त्या पुढच्या वेळेला घेतो. आणि म्हणून कमीत कमी अलग याव्यात यासाठी अगदी वेळही कमीत कमी देतो. अलग कप्रेमी रसिक श्रोते, 17 मे 2026 कार्यक्रमातील शेवटची अलग नागपूर येथील अलगकार उज्ज्वला धांडे लिहितात, खऱ्या गुन्हेगारांनी आपले आयुष्य ऐशोरामात घालवले, त्याने मात्र न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा प्रामाणिकपणे भोगली. तो महात म्हणाला, सुटून काय उपयोग, मुळापासून उखडलेलं झाड पुन्हा हिरवं होणार नाही. अलकर उज्ज्वला, मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा म्हटलं होतं उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला, पण उज्ज्वल भवितव्य तुम्हाला म्हटलं आणि तुम्ही अलग पाठवायचे बंद झालात. अलग छान लिहित आहे हो, अजून छान लिहाल, कारण जसं आपण पुढे जातो तसतशा आपल्या अलगमध्ये एक प्रकारची त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला तो ठराव येतो, एक प्रकारची त्या ठिकाणी हरकत येते, संगीतातील एक प्रकारचा सूर आपल्या अलगमध्ये येतो आणि आपण उत्तम लेखन करायला सुरुवात करतो. असं अनेक अलंकारांच्या बाबतीत झालंय, अगदी वनगे कुटुंबियांच्या अलग घ्या, तुम्हाला चांगलं उदाहरण म्हणून सांगता येईल. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, बघा ना, खऱ्या गुन्हेगाराने आपले आयुष्य ऐश्वर्मात घालवले, हाच का न्याय? आपण मगाचपासून न्याय न्याय न्याय या ज्या गोष्टी बोलत होतो हा कोण आहे? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिळत राहते दामिनीमध्ये, त्याकडे सन्नी देवल म्हणतो, पण मग हीच कधी तारीख? आणि मग गुन्ह्याची शिक्षा अप्रामाणिकपणे ज्यांनी गुन्हा केलाय अशा अप्रामाणिक माणसांनी भोगायची सोडून, ज्यांनी गुन्हा केला नाही अशा प्रामाणिक माणसांनी का बरं भोगावी आणि किती दिवस भोगावी? अलग कप्रेमी रसिक श्रोतो, विचार करायला लावणारी अलग उज्ज्वला धांडे यांनी पाठवले खरंच, आणि एक सुविचार पण त्यांनी पाठवलाय, मुळापासून उखडलेलं झाड पुन्हा हिरवं होणार नाही. खरंच आहे, सरकारला एक प्रकारे या अलग मधून संदेश मिळालाय की बऱ्याच ठिकाणची झाडं ते मुळासकट उपटून दुसरीकडे लावलेत, पण ती जगलेत का, पाहिलीत का? आयुष्य वाया जातं, मग तरुण पण निघून जातं, नंतर मिळालेल्या सुटकेचा फायदा काय? अलग कप्रेमी रसिक श्रोते हो, लवकरच म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये पुन्हा भेटेल, तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा आनंद रुटा, धन्यवाद. काही चुकलं मात्र असेल,
1: अरे कवीराजा कविता.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। मित्रांनो, आपण ट्यून केले 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, घरी रहा, स्वस्थ रहा। मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जुन्या काळाची गायिका गीता दत्त यांच्याबद्दल गप्पा मारणार आहोत आणि गप्पा मारायला माझ्यासोबत आहेत स्वप्नील पोरे सर। स्वप्नील सर, तुमचं आमच्या रेडिओ स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत।
1: धन्यवाद कुलकर्णी सर।
0: आपल्या सगळ्यांना स्वप्नील पोरे यांचा परिचय आहे, जे आपण गेल्या महिन्यात त्यांच्याशी आरडी बर्मन या विषयावर गप्पा मारण्या होत्या आणि आज आपण गीता दत्त यांच्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत। मित्रांनो, त्यांच्याशी बोलण्याचं कारण मुख्य असं आहे की काही वर्षापूर्वी त्यांनी दूर कोई गाये हे एक पुस्तक लिहिले होते आणि यामध्ये त्यांनी गीता दत्त यांच्यावर एक छान 30-40 पानाचा मजकूर यांनी लिहिला होता आणि हा खूप सर्वांना आवडला होता। मित्रांनो, गीता दत्त ही गायिका म्हटलं की तुम्हाला अनेक जुने गाणे तुम्हाला आठवत असतं। आपले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी देखील आपण गाणं ऐकलं गीता दत्त यांची, बाबूजी धीरे चलनासारखं गाणं असेल किंवा रिमझिम के तराने लेके आई बरसा सारखं गाणं असेल, व्यासामधलं गाणं असेल, सहा बेबी मधलं गाणं असेल। गीताच्या स्वरामधली जी जादू होती ती रसिकांच्या मनावर खूप काळ अधिराज्य गाजवणारी होती। आपण या विषयावर आता बोलायला सुरुवात करूया। स्वप्नील सर,

0: आपण गीता दत्तबद्दल आज बोलणार आहोत.
1: बरोबर.
0: आणि याचं कारण दुसरं असं की परवाच 20 जुलैला त्यांचा स्मृतिदिन झाला. 20 जुलै 1972 त्यांचं निधन झालं. त्यांच्या अवघ्या 41-42 वर्षी त्यांचं निधन झालं. आणि तरी देखील अजून रेडिओ सिलोन असेल, विविध भारती असेल किंवा इतर संगीतमय कार्यक्रम असतील, सगळीकडे गीता दत्तचा स्वर हा जिवंत आहे. काय सांगाल या स्वराबद्दल सुरुवातीला?
1: एक हिंदी चित्रपट सृष्टीमधला, हिंदी चित्रपट संगीतातला हा एक अजरामर स्वर आहे. आणि त्यामध्ये भावपूर्णता हा एक त्यांच्या स्वराचा विशेष. कुठली भावभावना असो, गीता दत्त यांच्या स्वरामधून ती अतिशय नेमकेपणाने व्यक्त व्हायची. आणि कदाचित त्यामुळेच त्यांची असंख्य गाणी रसिकांच्या हृदयावर कायमचीच असली गेली, त्यांच्या ओठावर राहिली असं मला वाटतं. पिढ्या बदलल्या तरी ती गाणी पुढे चाललेलीच आहेत.
0: नक्की नक्की, अगदी बरोबर आहे. आणि मला गीता दत्त यांच्या सुरुवातीच्या कालखंडाबद्दल तुमच्याकडून ऐकून घ्यायची, कारण गीता दत्त यांचा जन्म 1930 मध्ये बांगलादेशमध्ये असलेल्या एका गावात, म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश इंडियामध्ये होतं पण आता ते बांगलादेशमध्ये असलेलं गाव आहे. तर त्यांचा सुरुवातीचा कालखंड कसा होता आणि त्यांचा सिनेमाच्या दुनियेत प्रवेश कसा झाला?
1: रॉय चौधरी, देवेंद्रनाथ रॉय चौधरी आणि अमिया रॉय चौधरी हे त्यांचे आई वडील. पूर्व बंगाल म्हणजे तेव्हाच्या अखंड भारतामधला हरिपूर जिल्ह्यात इदिलपूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. वडील जमीनदार, पण संगीताचा वारसा म्हणाल तर तो आई अमिया रॉय चौधरी यांच्याकडून गीता दत्त यांच्याकडे आला. अमिया रॉय चौधरी यांचं बालपण बिहारमध्ये गेलं आणि त्यांना संगीताची आवड होती. आणि आपण त्या काळाची कल्पना करू शकतो, अनेक बंधनं होती. पण त्याही स्थितीमध्ये देवेंद्रनाथ चौधरींनी आपल्या पत्नीची संगीताची आवड जपली, त्यांच्यासाठी शिक्षक नेमला. आणि स्वाभाविकपणे गीता दत्त यांच्या जडणघडणी आईचा वाटा मोठा राहिला. आणि बंगालचं निसर्ग, ते तिथल्या नद्या, याच्यामध्ये सगळं संगीत भरून राहिलेलं आहे त्या वातावरणात. मेघना नदीची सोबत त्यांना लहानपणी मिळाली आणि हे सगळे संगीताचे संस्कार त्यांना कायमचे एक शिदोरी संचित म्हणू तसं ठरलं. तो काळ जरा धामधुमीचा होता. ताण तणाव, परकीय राज्य, आपले स्थानिक प्रश्न असतील. आणि मग यांनी, तिच्या वडिलांनी कोलकात्यात यायचा निर्णय घेतला. आणि कोलकात्यात हरेंद्रनाथ नंदी यांच्याकडून गीता रॉय यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. पण लवकरच ही फॅमिली मुंबईत आली, दादरमध्ये आली. आणि तिथून तो एक त्यांच्या जीवनाला वळण देणारा असं काळ ठरला. त्या जिथे राहायच्या, म्हणजे जी इमारत त्यांची दादरमध्ये होती, तिथे तळमजल्यावर पंडित गौरीशंकर यांची एक नृत्यशाळा होती. आणि हिंदीतले त्यावेळचे मोठे संगीतकार हनुमान प्रसाद, मराठी वाचकांना कल्पना आहे, ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचे ते पती. आणि हनुमान प्रसाद त्या नृत्यशाळेत यायचे आणि घरी गीता दत्त गुणगुणत असतील, गात असतील, ते वर त्यांच्या कानावर पडले. आणि त्यांनी निर्णय घेतला की ते भेटली तिच्या वडिलांना आणि त्यांना विनंती केली की हिंदी चित्रपट संगीतात येऊ द्या, मी गाणं देतो. 1946 साली तो त्यांचा पहिला चित्रपट आला, भक्त प्रल्हाद, आणि अवघ्या 16व्या वर्षी त्यांचं पदार्पण झालं हिंदी चित्रपट.
0: रुपारी पडवा. आणि पोरे सर, तुम्ही जसं म्हणत होता तो कालखंड खरोखरच खूप धामधुमीचा होता. एक दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता, भारताचं स्वातंत्र्य उंबरठ्यावर आलं होतं आणि त्या तुलनेत एक मोठी पिढी पाकिस्तानकडे रवाना झाली होती. आणि संगीताच्या क्षितिजात लता मंगेशकरांचा उदय व्हायचा होता.
1: बरोबर.
0: या नेमक्या काळामध्ये गीता दत्त यांचं चित्रपटाच्या दुनियेत आगमन झालं आणि ह्या गीता दत्तच्या स्वराबद्दल खूप छान एक वाक्य तुम्हाला सांगतो, ते मला खूप आवडलं होतं. गीताच्या स्वरामध्ये काय होतं तर त्यांनी सांगितलं की लताच्या स्वरातला गोडवा, आशा भोसलेंच्या स्वरातील अवखळपणा,
1: बरोबर,
0: शमशादच्या स्वरातील लय आणि सुरैयाच्या स्वरातील लाडीक मादकपणा,
1: फार आशयपूर्ण वाक्य. कुणाचं आहे
0: हे? कुठल्या तरी कवीचं वाक्य आहे.

0: आणि अर्थात कमीच लिहू शकतो इतक्या छान
1: असं. त्याला एकच मी जोडतो की त्यांचे चाहते तर म्हणतात पण त्याचबरोबर जाणकार देखील म्हणतात की गीता गळाने नाही तर हृदयाने गायची.
0: करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि आपले विदर्भातले ग्रेस हे जे कवी होते त्यांच्या अत्यंत आवडीची अशी गायिका होती.
1: त्यांच्या
0: कविता
1: कवितांमध्ये संदर्भ येतो
0: त्यामध्ये. तर मला सांगा पोरे सर की आता 1946 साली त्यांनी सर्कस किंग आणि भक्त प्रल्हाद या सिनेमामध्ये गाणी गायली पण त्यांना खरा ब्रेक जो मिळाला की ज्या गाण्यामुळे त्यांना आयडेंटिटी मिळाली ते गाणं होतं मेरा सुंदर सपना बीत गया.
1: हो, दो भाई पिक्चर होता
0: आणि सचिन वर्मन याचं संगीत होतं.
1: संगीत होता.
0: हा, काय सांगायला गाण्याबद्दल की म्हणजे खरं तर हे गाणं कुणाही कलाकारांच्या आयुष्यातलं अखरचं गाणं पाहिजे खरं. पण हे यांनी सुरुवातीलाच म्हटलंय मेरा सुंदर सपना बीत गया.
1: ते गीता दत्त यांना खरी ओळख मिळून देणारं ते गाणं. 1947 मध्ये तो चित्रपट आला आणि नायिका होत्या कामिनी कौशल त्यांच्यासाठी गीता रॉय देवाच्या त्यांचा स्वर घ्यायचं सचिन देव यांनी नक्की केलं. पण गंमत म्हणजे हा फिल्मिस्तानचा चित्रपट आणि फिल्मिस्तानचे सर्वे सर्वा रायबहादूर चुनीलाल त्यांचं कारण गीता दत्त त्यावेळेला अगदी नवीन होत्या आणि फक्त समूह स्वरात गायला होत्या भक्त प्रल्हाद मध्ये. ते म्हणले की आपली नायिका म्हणजे आपण प्रस्थापित एखादी घेऊया आपल्या नायिकेसाठी प्रस्थापित नायिकेची गाणी घेऊया. पण सचिन देव ठाम राहिले आणि तो मोठा निर्णय होता आणि त्यांनी तो मान्य केला. आणि गंमत म्हणजे जशी या गाण्यांनी गीता दत्तला ओळख मिळून दिली तशीच ती संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन यांनाही ओळख मिळाली. याचं कारण त्यांचे आधीचे चित्रपट जरी आले असले संगीतकार म्हणून तरी एक लोकांच्या श्रोत्यांच्या ओठावर बसणारी गाणी हा जो काही भाग यशाचा मुख्य असतो संगीतकारांच्या बाबतीत तो दो भाईच्या वेळेला झाला. मेरा सुंदर सपना बीत गया याद करोगे याद करोगे एक दिन हमको याद करोगे.
0: फार सुंदर गाणी अगदी. आणि त्यानंतर मग लताबाईंचा पण उदय झाला सिनेमामध्ये
1: त्याच वर्षी. आपकी सेवा द्वारे स्वरसम्राज्ञींचं पण आगमन झालं.
0: आणि यानंतर गीता दत्तचा जेव्हा प्रवास पावला होता 1950 साली त्यांचा बावरे नयन हा एक चित्रपट आला होता ज्यामध्ये त्यांचं मुकेश सोबतचं एक गाणं रोशन यांनी संगीत दिलं होतं त्याला खयालोने किसी के इस तरह आया नाही करती.
1: फार सुरेल आहे
0: आजही या
1: गाणं
0: आजही गाणं जुनं झालेलं नाही. आणि पुढे सर आपण जेव्हा गीता दत्तच्या गाण्यातली व्हरायटी पाहतो त्याच्यात त्यांचं भजनं खूप चांगली होती. 1950 साली बुले सी राणी यांचा जोगन नावाचा सिनेमा होता. नर्गिस त्यामध्ये अभिनेत्री होती आणि तब्बल 12 गाणी
1: बरोबर
0: गीता दत्त यांच्या स्वरामध्ये होती. आणि घुंगट के पट खोलतो हे तिघा मिलेंगे त्या मिरेची बाकी भजनं
1: मिरेची भजनं गीता दत्तच्या स्वरात अजरामर झाली
0: अगदी. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये 1951 साली बाजी नावाचा सिनेमा आला होता.
1: हो,
0: आणि ज्यामुळे गुरुदत्त देवानंद गीता दत्त यांच्या सगळ्यांसाठी यशाची दार अगदी पतार उघडली गेली होती.
1: बरोबर
0: साहिर लुधियानवीसाठी सुद्धा ह्या बाजीमध्ये हिची जी गाणी होती ती अतिशय म्हणजे आज सुद्धा लोकांना माहिती आहे सुने गजर क्या गाय सारखं गाणं असेल किंवा
1: तदबीर से बिगडी हुई तकबीर बनाली.
0: यस यस.
1: आणि खरं तर ती साहिर यांची गजल आपण नुकतंच साहिर यांच्यावर ईबुक केलं अतिशय जगभरात कुलकर्णी सर व्हायरल झालं. त्या साहिर यांची गाणी काय ताकदीची असतील म्हणजे आपल्यासारख्या लेखकांनी लिहिलेलं आहे भरभरून त्यांच्यावर. आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळेला म्हणजे 47 दो भाई आणि गुरुदत्तनी मिळवलेलं यश बाजीद्वारे याच्यामध्ये थोडं काही वर्ष आहेत.
0: हो आहेत ना.
1: दो भाई पासून एक शोकात्मक स्वर किंवा त्या पठडीची गाणी अनेक संगीतकार गीता दत्त कडून घेऊ लागले आणि तो शिक्का बसला की विरह गीत गाणारी गायिका. पण तसं नव्हतं एका गायिके म्हणजे अष्टपैलूत्व त्यांना सिद्ध करण्याची जी पहिली संधी मिळाली ती सुद्धा सचिन देव बर्मन यांच्याच संगीतात.

0: अगदी अगदी म्हणजे
1: पाचीमध्ये
0: ज्या जगाला शोकात्मक स्वर किंवा असा रडका स्वर कधी
1: एक त्याच्या किती प्रसन्नता असू शकते.
0: करेक्ट करेक्ट.
1: किती रसिकांना साथ घालण्याची हातोटी असू शकते. हे तदबीर से बिगडी हुई किंवा बाकी पाजीमधल्या इतर गाण्यांनी दाखवून दिलं आणि ती गझल होती पाटील यांची. त्यांनी एक क्लब सॉंग वाटेल या पद्धतीने त्याची रचना केली की जी खटकली तर नाहीच नाही आणि लोकांना अतिशय आवडलं ते.
0: आणि यातलं जे सुन गजर क्या गाय गाणं आहे हे पूर्वी ऑल इंडिया की रेडिओ की उर्दू सर्विस नावाचं एक रेडिओ केंद्र अजून पण आहे ते. त्याच्यात एक कार्यक्रम होता सुन गजर क्या गाय म्हणून आणि हे गाणं खूप वर्ष त्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत म्हणून वाजलं जात होतं.
1: खरंय खरंय. आणि आपण म्हणताना म्हणजे ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली आणि कलाकार कलाकार आपण म्हटलं तर त्याच्यासाठी काय असतं तर अभिनय महत्वाचा असतो.
0: हो बरोबर.
1: पण गीताप्रत किंवा तत्सम गायिकांचं किंवा गायक कलाकारांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी स्वरातून अभिनयाचा आविष्कार घडवला. आधीमधलं एक देख की अकेली मोहे त्यातलं टिक टिक असं जे पावसाचं हे आहे गीताबाली मला थोडासा गोंधळ होतोय पण ते टिक टिक ते जे आहे आपलं असं वाटतं की पावसाचं
0: वर्षा तर ते अश्विनीचा स्वर आहे तो गीता दत्तांचा स्वर आहे तो
1: गीता दत्त आहे.
0: आणि याच काळामध्ये त्यांच्या सोबत ओपी नय्यर यांचं सुद्धा सुरू झालं त्यांचं युग सुरू झालं. 1952 साली आसमान नावाचा सिनेमा होता. गणशुकलाल पंचोलींचं पिक्चर होतं ते आणि तेव्हापासून यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन सुरू झालं आणि खूप छान सिनेमे यांनी दिले. तर मला वाटतं त्यांचा जो खूप गाजवला जो सिनेमा होता आरपार याच्याविषयी बोलण्यापूर्वी आपण ब्रेक घेऊयात आणि ब्रेकमध्ये गीता दत्त यांचं गाणं आपण
1: जरूर

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत. मित्रांनो, आपण ऐकत आहात बात पुरानी बडी सुहानी. मी धनंजय कुलकर्णी. मित्रांनो, आपण रेडिओ स्टेशन ते ऐकत आहात, त्याचं नाव आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आज माझ्यासोबत स्वप्नील पोरेल सर आहेत आणि पार्श्वगायिका गीता दत्त यांच्याबद्दल आपण आज चर्चा करत आहोत. पोरेल सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी गीता दत्त आणि ओपी नय्यर यांचा सर्वात गाजलेला सिनेमा आरपार याच्याबद्दल बोलत होतो, काय सांगाल याच्याबद्दल आरपार बद्दल?
2: आधी आपण थोडं सुरुवातीला जायला पाहिजे. म्हणजे आसमान हा 1952 मध्ये पडद्यावर आला, पांचोलींचा तो चित्रपट, आणि त्याच्या गीताची गाणी होती. त्यातलं देखो जादू भरे मोरे नयन,
1: जादू भरे नयन,
2: त्या गाण्याची आधी आठवण काढली जाते. त्यानंतर बाज म्हणून एक चित्रपट होता, गीताबानीची बहीण आणि गुरुदत्त यांनी संयुक्त रीतीने त्याची निर्मिती केली होती. पण या दोन्हीला एक काही व्यावसायिक यश काही मिळालं नाही.
1: हो, एक व्यावसायिक यश जरी मिळालं नसलं तरी याच वर्षी बाजच्या या दोघांचं लग्न पण झालं होतं, गुरुदत्त आणि गीताबानी.
2: हो, ते एक
1: 1953
2: जीवनाला एक महत्वाचं वळण त्या वर्षी त्यांना मिळालं. आणि आसमान, बाज आणि आणखीन एक पिक्चर होता ओपींचा, छम छमा छम. पण आपण म्हणतो की आशा भोसले यांचा स्वर आणि ओपींचं संगीत एक अविभाज्य भाग झाले. पण छम छमा छम मध्ये आशा भोसलेंचा स्वर प्रामुख्याने होता. पण टीव्ही चित्रपट अपयशी ठरल्यानंतर ओपी अमृतसरला पुन्हा जायला निघाले.
1: हो,
2: नाही आपले चित्रपट क्षेत्रामध्ये डाळ काही शिजत नाही असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यामुळे त्यांना रोखणारं जे कोणी होतं त्यात गीतातच होत्या.
1: बरं,
2: ते म्हणजे की नाही मी तुम्ही जाऊ नका, जस्ट मिळेल. म्हणजे हा धीरही महत्वाचा असतो, उमेद देणं महत्वाचं असतो. म्हणजे गीता दत्त यांच्या स्वभावाचा तोही एक भाग होता सर्वात महत्वाचा. आणि ओपी राहिले आणि त्यांनी आरपार नंतर आर या पार सगळी गाणी गाजली. खेलो मैं हरी पिया,
1: हो
2: बापूजी धीरे चलना,
1: हो
2: सुन सुन सुन जालिमा, अनेक आरपार.
1: हा फार सुंदर गाणे आरपार.
2: आणि नंतर मग हे जोडी जमली तशी, ओपींचं संगीत आणि गीता दत्तचा अवखर स्वर अनेक चित्रपटांमधून रसिकांना तंग केलं.
1: आरपार मध्ये आणखी एक गाणं होतं गीता दत्त, ज्या ज्या ज्या बेवफा कैसा प्यार कैसी प्री करे, फार सुंदर गाणं ते. आणि दुसरं एक आणखी त्यांचं युगलगीत होतं त्याचा उल्लेख करायला लागेल, मोहब्बत करणं जी भरलो अजी किसने
2: रोका है.
1: म्हणजे अगदी रफी आणि गीता तर एकदम फॉर्म मध्ये जायला, म्हणजे गीताचा हात स्वर आहे ज्याला इथे काही रडता म्हणून लोक समजत होते आणि पूर्ण उमेनने गीता इथे दिसते आपल्याला.
2: बरोबर, विशेषतः बाबूजी धीरे चलना सारखं गाणं.
1: हो, फार सुंदर गाणं ते अगदी बाबूजी.
2: आणि आपण जो आता गाण्याचा उल्लेख केला तर ही उडत्या चालीची गाणी एका बाजूला आरपार मध्ये आणि त्याच वेळेला ते आपण ज्याचा उल्लेख केला जा जा जा बेवफा कैसा प्यार कैसी प्रीत रे, ते म्हणजे सारखाच न्याय ही गायिका देऊ शकायची.
1: फेडेलिटी ज्याला म्हणतो आपण, अष्टपैलूचे तुम्ही जो शब्द वापरला
2: ते होतच, ते
1: गीताच्या स्वरामध्ये होत असतो.
2: होतच.
1: आणि आरपार नंतर मला यांचा आणखी एक सिनेमा आला होता सीआयडी.
2: हा
1: सीआयडी,
2: बरोबर,
1: ज्याला ओपीचं म्युझिक होतं आणि ज्या सिनेमाला राज खोसलांचं मला वाटतं डायरेक्शन होतं.
2: होय होय.
1: आणि खूप छान गाणी होती त्यामध्ये सीआयडी मध्ये. काय सांगायला सीआयडीच्या गाण्यांबद्दल?
2: ते कसं ज्याला आपण म्हणू की प्रेक्षकांवर जादू करणारच हे सगळं समीकरण दोघांचं झालं. सीआयडी असो, मिस्टर अँड मिसेस 55

0: गुणमंतर मुसाफिर खाना एक मोठी गाजलेल्या चित्रपटांची माझी
1: कथा गुरुदत्ताचा आणि मधुबालाचा सिनेमा होता.
0: थंडी हवा काली घटा
1: काली घटा त्यानंतर जाने का हा मेरा जिगर गया जी जॉनी वॉकर पिक्चर
0: आहे
1: आणि त्यातलं सगळ्यात चांगलं आहे जे मला आवडतं गाणं इधर तू म्हसी हो उधर दिल
0: जाओ
1: फार सुंदर गाणं त्यामध्ये. आणि मला तर मिसळ मिसळ सुट्टी भाऊमध्ये ते एक प्रीतम आन मिलो
0: त्याचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल की हेच गाणं पूर्वी सीएच आत्मांच्या स्वरात पण संगीतबद्ध केलं होतं आणि ते जितकं श्रोत्यांच्या स्मरणात राहिलं तेवढंच मिस्टर अँड मिसेस 55 मधलं पण स्मरणात राहिलं. थंडी हवा काली घाटा तर मी पडद्यावर मधुबालासारखी सौंदर्यवती जिथं नुसतं दर्शनच सगळ्यांना प्रसन्न करेल तितकाच प्रसन्न अगदी तोडीच तोड म्हणता येईल अशा पद्धतीने गीताच्या स्वराने दिलेली त्याला साथ आणि हे एव्हरग्रीन आहे सगळं
1: हो
0: सदाबहार ही
1: अगदी बरोबर
0: गाणी आहेत.
1: आणि सीआयडी मधनं परत जानेवारी पिक्चर गाणं काय दिल हे मुश्किल जिना यहा
0: जिना यहा
1: हे तर
0: खट्यापण आहे गीताच्या स्वराचा.
1: गोरा दुनिया ये जो कहता ऐसा बोला तो मदन हे जे तिच्या आवाजातला असा लक्षात फळा होता सगळ्यात आणि हे गाणं 1956 ला दिल्यासाठी टॉपचं गाणं झालं होतं.
0: बरोबर
1: आहे दिल है मुश्किल जिना
0: सगळ्यांनी उचलून धरली
1: सगळ्यांनी धरलं होतं गाणं. तर अशा प्रकारे ओपी आणि यांचा प्रवास खूप छान चालू आहे दोघांचा.
0: बरोबर
1: म्हणजे छूनंतर मधलं सुद्धा एक गाण्याचा उल्लेख मला आवडतो गरीब जानके
0: गरीब जानके
1: हमको ना तुम भुला देना
0: रफीन बरोबरची त्यांची दोन दोघी तर वेगळीच आहे.
1: आणि तुम्ही त्याचा उल्लेख मग असं केला 12 बजे मी 12 o'clock तुमजो हुए मेरे
0: मेरे हम सफर रस्ते बदल गए
1: अगदी हमेशा जया गीत होते सगळे
0: अगदी खरं खरं.
1: यामध्ये म्हणजे ज्यावेळेला ओपन चालू होतं त्यावेळेला सचिन वर्मन सुद्धा यांच्यासोबत सुद्धा गीता छान गात होती. देवदास नावाचा जो सिनेमा होता 1955 चा
0: हो एक आन मिलो आन मिलो छान सावरे
1: आणि ते गाणं म्हणजे बंगालच्या याच्यातलं जे बाउल म्युझिक जे असतं त्याच्यावर त्यांनी हे केलेलं होतं गाणं.
0: देवदासच्या बाकी गाण्यांबरोबर हे गाणं उचललं गेलं
1: खूप खूप उचललं गेलं
0: छान गाणं होतं.
1: आणि यानंतर आपण साजन की हो गई रे म्हणून त्यामध्ये गाणं होतं
0: ते
1: पण खूप छान गाजले होते ते.
0: बरोबर
1: आता यानंतर आपण जेव्हा सचिन वर्मन आणि गीता दत्त यांचं कॉम्बिनेशनचा विचार करू लागतो त्यावेळेला एक महत्वपूर्ण सिनेमा जो गीता दत्त आयुष्यामध्ये आला होता तो त्याचा.
0: बरोबर एक शिखर होतं गुरुदत्तच्या कलाजीवनाचं शिखर म्हणता येईल आपल्याला. सचिन वर्मन यांच्या कलाजीवनाचा शिखर तेच साहिर यांच्या कलाजीवनाचं शिखर.
1: अगदी बरोबर
0: नंतर साहिर यांची असंख्य गाणी जरूर गाजली पण सचिन देव नव्हते की जे ज्याला आपण म्हणू एखाद्या हिऱ्याला कोंदण जे लागतं ते तितकंच महत्वाचं असतं ते सचिन देव यांचं होतं त्या हिऱ्यासाठी त्याच शब्दरूपी हिऱ्यांचं कोंदण सचिन देव यांचं होतं आणि गीता दत्तस्वर आणि एक अभिजात चित्रपट जो त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला जातो त्याचा आणि त्यातली गीता दत्तची गाणी म्हणजे एक मोठंच शिखर होतं एक अलौकिक म्हणता येईल असं संगीत मग रफींची गाणी असतील साहिर यांची आपल्या पुस्तकातही तो आवर्जून उल्लेख आहे त्या सगळ्या गाण्यांचा.
1: गीताचे जे गाणे त्यामधलं ते आसाममधलं जे सुनी किंवा ते आज
0: सजन मोहे अंगदगान
1: आणि त्यातलं ड्रीम सॉंग दोघांचं रफी आणि गीता दत्त यांनी गायलेलं होतं ते जे मिला आपल्या
0: माला
1: इस दिल को दफा दे काय स्वर लागला होता गीताचा त्यामध्ये म्हणजे त्यावेळेला गीता दत्त आणि गुरुदत्त यांचा अगदी म्हणजे हनुमान भेद होते त्यावेळेला आणि खूप छान त्या दोघांची कामगिरी त्यामध्ये
0: सगळंच एक अभिनय संगीत स्वर गीत दिग्दर्शन या सगळ्या बाबतीत त्याची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे त्यानंतर कागज के फूल सचिन देव यांचं संगीत आहे आणि गीता दत्तचं अजरामर गाणं बघणे किया त्या हाती गीतम
1: फार सुंदर
0: व्यासाच्या तुलनेत एक अजूनही अनेकांचं मानणं आहे की सचिन देव जरी असले किंवा गुरुदत्त जरी असले तरी तो थोडस उणेपण

0: जाणवत होती
1: जाणवत असं अनेकांचं म्हणणं आहे. पण अर्थात वक्तने किया या गाण्याचा संदर्भ तर प्रश्नच येत.
0: वक्तने किया तर खरं तर म्हणजे गीता दत्त सिग्नेचर ट्यून ज्याला म्हणतील असं गाणं होतं.
1: अगदी अगदी
0: अजरामर रचना होती. अतिशय सुंदर असं गाणं होतं सचिन पाटलांनी केलं. त्यानंतर मग मात्र गुरुदत्तच्या सिनेमात पुढचा जो सिनेमा त्यांचा आला होता त्यांना म्युझिक पण रवी यांचं होतं चौधरी का चांद. तर त्यामध्ये एक गाणं रेकॉर्ड झालं होतं तरी गीताच्या स्वरात पण ते नंतर सिनेमातून वगळण्यात आलं होतं.
1: थोडं संसारातले काही ताणतणाव
0: आणि ह्या सगळ्या याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. पण त्यापूर्वी हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेला साहब बिदियार गुलाम
1: बरोबर
0: यातली तीन जी गाणी होती यांची गीता दत्त यांनी गायलेली ती फार सुंदर गाणी होती ती
1: खरोखर. आणि एक असं काही गाणी चित्रपटात कधी येतात जातात कळत नाही. काही गाण्यांचा उद्देश प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन करणं हा असतो. पण साहब बीबी और गुलाम मधलं संगीत त्यातली गाणी एक कथानकाचा अगदी अविभाज्य असा भाग बनला.
0: आणि त्यातले म्हणजे तिन्ही गाणी न जाओ सैया छुडा के भैया
1: छुडा के भैया किंवा पिया ऐसो दिया में
0: जिया में
1: समाय गए रे
0: किंवा कोई दूर से आवाज दे चले आओ
1: एक ज्याला आपण म्हणतो हंटिंग सॉन्ग
0: हंटिंग सॉन्ग
1: त्या पद्धतीने ते कुठल्या तरी काळाचा की जो अज्ञात आहे त्याचा वेग एखादा स्वर घेतोय किंवा ती संगीत रचना संगीत रचनेमध्ये अगदी बेमालूम मिसळून जात
0: अगदी
1: हा वेदना व्यक्त करतो
0: अगदी सुरू
1: वेगळंच होतं सगळं. छोटी भाऊची वेदना गीताच्या स्वरात अगदी प्रभावीपणे व्यक्त झाली. मीना कुमारी की जी अभिनय सम्राज्ञी आणि तिने तर सोनंच केलं प्रश्नच नाही गीताच्या त्या गाण्यांचं.
0: आणि असं मी एका ठिकाणी वाचलंय की मीना कुमारी आणि गीता दत्त त्या काळामध्ये म्हणजे ते एकाच जहाजातून जाणाऱ्या होत्या. कारण कमला सोबत मीना कुमारींची त्यावेळेला बऱ्यापैकी त्यांचं एकत्र राहत नव्हते ते. आणि गीता सुद्धा गुरुपासून बऱ्यापैकी आता वेगळी होत चालली होती.
1: अनेक गोष्टी त्याला कारणीभूत झाल्याचं ऐकायलाही मिळतं.
0: हो पण मला वाटतं हेमंत कुमार आणि गीता दत्त यांचं जे कॉम्बिनेशन होतं याचा आपलं एक आनंदमठ पहिला सिनेमा होता त्यांचा.
1: हो नाही त्यातलं जय जगदीश हरे
0: अजरामर
1: आपण म्हणतो बरोबर.
0: अगदी हेमंत कुमारच्या स्वराला असं ती साथ ज्या पद्धतीने देते स्वर असा हेमंताचा पुढे पुढे जातो आणि त्याला मागून स्वर जोडला जातो. हे जे कॉम्बिनेशन हेमंत कुमारने केलं याच्यासाठी करेक्ट म्हणजे गीता दत्तचा स्वर
1: स्वर होता. आणि त्यांचं ट्युनिंग पण चांगलं होतं
0: खूप चांगलं होतं.
1: आणि अतिशय स्नेहाचे दोघांचे संबंध होते. शर्त सारखा चित्रपट आपल्याला माहितीये
0: नये
1: चांद होगा. आणि हेमंत कुमार यांनी ते स्वतंत्र गायलं आणि गीता दत्तनी पण गायलं.
0: आणि असं दोघांनी स्वतंत्र गायलेला बागबान नावाचा सिनेमा होता.
1: हो तो तर कैसे कोई जिये जिंदगी गीता दत्तच्या जीवनाचं ते
0: सार होतं. ते सार होतं.
1: आणि काही जर आपण म्हटलं तर ते गाणं आणि हिंदीवर यांनी ती रचना केली होती ते कोई जिये.
0: आणि पुन्हा हे गाणं मुलाकडे चित्रित होतं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा अशा
1: कशा जुळून आल्या होत्या. त्यावेळेच्या प्रेक्षकांचं भाग्य कारण मला नाही वाटत त्याची आता प्रत उपलब्ध आहे. बॉम्बे टॉकीज अगदी
0: बॉम्बे टॉकीजची शेवटची मूवी होती.
1: कालबाह्य झालं होतं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञांनी एकत्र येऊन याची निर्मिती केली भातबांची. मला वाटतं फणी मुजुमदार
0: डिरेक्शन
1: होते उषा किरण वगैरे. आणि हे गाणं तर कोणी विसरलं नाही म्हणजे बीज आहे ते आपण ऐकताना चटका लागतो. जो संवेदनशील श्रोता आहे त्याला एक अस्वस्थ करणारी ती ताकद त्या रचनेची पण आहे संगीत रचनेची हिंदीवर यांच्या शब्दाची आणि त्याहून आधी गीताच्या स्वराची आहे.
0: खरं खरं. आणि पुढे तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे मुलाखती जे ब्रेक नंतर त्यातून मला एक प्रश्न विचारायचा की आता तुम्ही गीता दत्त यांचं पुस्तक पण लिहिलंय की हे जर गिनेचुने संगीतकार सोडले आपण तर बाकी जे चोटीचे संगीतकार होते त्यावेळेसचे नौशाद अली असतील किंवा सी रामचंद्र असतील शंकर जय किशन असतील यांनी गीताचा फारसा कधी वापर करून घेतला नाही काय कारण असावं याचं.
1: शंकर जय किशनच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांचा संगीताचा प्रवास हा लता मंगेशकर

0: सोबत सुरू झाला यशाचा जे पर्व बरसात द्वारे त्यांना म्हणजे मुख्यतः भिस्त त्यांच्या संगीताची ही त्यांच्या स्वरात होती. म्हणजे त्या चित्रपटात रफींचा स्वर होता, मुकेशचा होता, हे दोन्ही गायक होते, पण मुख्यतः गायिकांची गाणी ही लता दीदींच्या स्वरात त्यांनी पसंत केलेली दिसतात.
1: दोन सिनेमामध्ये त्यांना म्हणजे यहुदी असेल
0: किंवा गंगा बेटी
1: अगदी
0: किरकोळ
1: अगदी तसं नौशादानी सुद्धा अगदी किरकोळ याच्यामध्ये वसंत देसाई असतील त्या काळात सगळे संगीतकार. आणि त्या काळात मला वाटतं म्हणजे लता आणि आशा ह्या ग्रेट आहेतच, यांच्यात कोणाला वादच नाही, पण तरीही आपल्या गीतादत्त असतील, सुमन कल्याणपूर असतील, ह्या अशा उभ्या राहिल्या, त्यांच्या समोर उभ्या राहिल्या आणि आपलं योगदान देत गेल्या सगळ्या. आणि दुर्दैवाने काय होत गेलं की सगळे चांगले चित्रपट असतील, चांगले संगीतकार असतील, चांगले बॅनर्स असतील, ते सगळे ह्या मंगेशकर भगिनींकडे जात होते. आणि उरलेले सगळे जे काही म्हणजे मारधाड सिनेमे असतील, पोशाखी सिनेमे असतील, ऐतिहासिक असतील, धार्मिक असतील, हे सगळे यांच्या वाट्याला येत गेले, त्यामुळे हे चित्रपट पडणे पर्याय जाणू पण पडली यांची असं झालं.
0: एक मी म्हणेन आता चालेल की ब्रेक नंतर बोलणार
1: आहोत, चालेल ना बोला.
0: मुळात कसं आहे की नौशाद यांची कारकिर्द तर बरीच आधीची आहे.
1: हो,
0: म्हणजे झुराबाई किंवा आमीरबाई यांच्या
1: सगळं
0: नूरजहाँ आहेत. बिजकीमध्ये त्यांनी तू मेरा चांद मैं तेरी चांदनी नाटकच्या स्वरातही घेतलं, ते छोटस गाणं त्या चित्रपटात आहे. मुख्यतः यांची भिस्त एक म्हणजे जो अतिशय दुर्मिळ ज्याला आपण म्हणू अलौकिक स्वर म्हणू त्या लता दीदींवर राहणं एक स्वाभाविक होतं यांच्या बाबतीत. आता मुख्यतः जो आपल्याला गीतादत्त दिसतात त्या सचिनदेव बर्मन, ओपी नय्यर, तर त्यांच्या बाबतीत बघितलं तर त्यांची कारकिर्द साधारणतः गीतातच दरवर सुरू झाली. म्हणजे सचिनदा जरी आधीचे असले तरी यश तेव्हा मिळालं दो बाईपासून, म्हणजे गीतादत्तच्या स्वराच्या बरोबरीने असं मी म्हणेन. ओपींचं म्हणाल तर पहिल्या चित्रपटात गीता होत्या आणि त्यांना कायम इथे ठेवलं या क्षेत्रामध्ये, त्याच्यासाठी धडपड करणाऱ्या त्याच होत्या, म्हणजे तोही एक भाग असं झाला असं मला वाटतं.
1: बरोबर आहे.
0: आणि शेकडो गाणी तशी इतर म्हणजे इतर संगीतकारांनी तर दिलीच दिली. आता पुलकित आणि एकेकाळचे मोठे संगीतकार, पण ठळक चित्रपट म्हटलं तर आपण जोगनचंच नाव सांगतो.
1: बरोबर बरोबर.
0: त्यांच्या हा एक भाग झाला असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या बॅनरचे चित्रपट, आता गुरुदत्त हे हक्काचं बॅनर होतच होतं त्यांच्यासाठी, आणि काही काळ तो त्या प्रोडक्शनच्या चित्रपटापुरता मर्यादित देखील स्वर
1: आणि एन दत्ता असतील, त्यांनी सुद्धा साधनामध्ये छान गीताच्या आवाजात घेतलं होतं. तोरा मनवा
0: क्यू घबराए,
1: किंवा सचिन बर्मन यांनी सुद्धा काला बाजार मध्ये नाम आहे धन शाहू, किंवा रिमझिम के तराने लेके आई बरसात,
0: असं झालं. लता दीदी मंगेशकर काही काळ सचिन देव यांच्याकडे
1: गातले होते,
0: तर ती जी पोकळी होती ती भरून काढण्याची एक मोठी संधी गीतादत्त यांच्याकडे होती.
1: सुजाता म्हणायचं त्याच काळात आलं होतं, सुजाता
0: चित्रपट किंवा लाजवंती सारखे असतील, तर त्या लाजवंतीमध्ये गीतादत्तचा स्वर आहे, सुजाता आहे, पण मुख्य गाणी ज्याला आपण म्हणू ती आशा भोसलेंच्या स्वरात आहे. त्यांची परफेक्शनचा अतिशय आग्रह सचिन देव यांचा असायचा. आणि व्यक्तिगत जीवनातल्या ताणतणावामुळे थोड्याशा अस्वस्थ झालेल्या गीतादत्त काही वेळेला न्याय देऊ शकत नाहीत असा थोडासा सचिन देव यांचा सूर होता. आणि मग त्यांनी आशा भोसलेंना
1: आपण या गीता गुरुदत्त यांच्याबद्दल थोडस जे काही आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बोलू. आपलं एक गाणं फक्त ओपी नय्यर यांचं मेरा नाम चिंचिंग चू ते गाणं ब्रेकमध्ये आपण ऐकूया. गीताच्या स्वराची वेगळी जादू आपण ऐकूया
0: अगदी.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बाप पुराणी बरी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केलं आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आपल्यासोबत स्वप्नील पोरे सर आहेत आणि आज आपण गीता दत्त या पार्श्वगायिकेच्या कालखंडाबद्दल

0: देतो आहोत. पुढे सर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. मला यात सांगायचं की साहब बिबियार गुलाम हा सिनेमा तसा म्हणजे गीता दत्त यांचा शेवटचा एक सिनेमा म्हणतात. त्यानंतर 1971 साली अनुभव आला होता बराच काळ गेला होता. आणि आता मला थोडस तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की गीता गुरुदत्त यांच्याबद्दल काय सांगाल, यांच्या नात्याबद्दल, यांच्या प्रेमाबद्दल आणि यांच्या दूर होण्याबद्दल.
1: त्यांचा प्रेम विवाह तर होताच होता पण थोडं असं वाटतं की हा विवाह ते दोघांसाठी सुखाचा झाला नाही. दोघांची घुसमटच झाली त्या खरे एकमेकांवर आपलं निसीम प्रेम होतं त्यांचं. पण काय घडलं हे आता आपण केवळ अंदाजच करू शकतो. काही जण असं म्हणतात की म्हणजे ज्याला आपण म्हणतो अफवा किंवा त्या पद्धतीने चित्रपट सृष्टीत सतत पसरतात त्याचा वेग जास्त असतो. गुरुदत्तनी एक नावलौकिक असलेल्या गायिकेबरोबर लग्न केलं अशा पद्धतीने बोललं गेलं असं पाटील म्हणतात. ते आत्मा म्हणजे स्वाभिमानाला ह्यांना दुखावणार होतं. त्याला अर्थात गीता त्यावेळेला लौकिक असलेली गायिका होती आणि गुरुदत्त उभे राहत होते. बातीनंतर त्यांना नाव मिळालं, त्यानंतर शिखर गाठलं हे सगळं बरोबर. तर त्यातून असं सांगितलं जातं की बाहेरच्या चित्रपटात तू गाऊ नकोस असं पुस्तक त्यांना म्हणाले. पण त्यांच्या रक्तातच संगीत होतं. गाणं हा त्यांचा स्थायी भाव होता, निसर्ग भाव होता. त्यांची घुसमट व्हायला लागली, त्या अस्वस्थ व्हायच्या. आणि मग गुरुदत्त यांच्या नकळत काही चित्रपट करणं, बाहेरची गाणी करणं आणि ती तारेवरची कसरत सगळ्या एक त्यांच्या कलाजीवनावर पण आघात करणारी ठरली.
0: अरे मला सांगा, गुरुदत्त यांना गीता दत्तचं कलावंत असणं जास्त झेपलं नाही का त्यांना?
1: तसं आपण म्हणजे करणं धाडसाच ठरेल. पण
0: दोन अतिशय प्रतिभा संपन्न असे कलाकार एकत्र आले होते.
1: खरं की दोघेही म्हणजे संसार काही सुखाचा झाला नाही.
0: हा, दोघेही एकमेकांना स्पेस देऊ शकले नाही आजच्या भाषेत सांगायचं तर.
1: बरोबर आहे. आणि गीता तर त्यांना अभिनयाची पण
0: आवड होती.
1: गुरुदत्त करणार पण होते पण त्याच्या अनेक प्रकल्पाप्रमाणे हाही गुंडाळला गेला.
0: गुंडाळला गेला
1: आणि त्यानंतर तर अचानक त्यांचं निधनही झालं.
0: पण
1: कितीही मतभेद यांचे असले तरी मुलं हा एक जोडणारा भाग होता आणि गीतादत्तचं प्रेम होतं त्या खचून गेल्या पूर्ण गुरुदत्त यांच्या निधनानंतर. आणि आर्थिक संकट या पद्धतीने त्यांच्यावर आली की त्याच्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्या जाहीर छोटे मोठे कार्यक्रम करू लागल्या. एक मोठी जी गायिका आणि साथ फार कमी लोकांची होती. अगदी एकाकीपणे झुंजून अनेक वर्ष त्यांनी मुलांना वाढवलं तो सगळा भागच वाचताना आपल्याला ऐकताना अस्वस्थ व्हायला होतं. त्यांच्या भगिनी लक्ष्मी चक्रवर्ती म्हणजे लव्ह इन टोकियो किंवा तुमच्या अच्छा कोणाचे दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्तींच्या पत्नी, त्यांनी मला असं सांगितलं की एक मदतीचा स्वभाव होता की समूह स्वरामध्ये गाणाऱ्या ज्या गायिका आहेत त्यांच्यासाठी शब्द टाक, कुणाला आणखीन काही मदत कर, या पद्धतीने गीतादत्त त्यांचा स्वभाव पुढे जात असत. आणि अतिशय साध्या होत्या. इतकं मोठं नाव होतं पण त्यांना गर्व त्याचा अजिबात नव्हता. एक झालं.
0: पण एक खरं इतकी प्रतिभावान गायिका वगैरे पण त्यांच्या आयुष्याची शोकांतिका झाली तशी. अवघ्या 41 वर्षी त्यांना निधन झालं त्यांचं.
1: अगदी चटका लावणारं सगळं ते प्रकरण आहे. असंख्य आपल्या गाणी त्या मागे ठेवून गेल्या. म्हणजे आणि कितीतरी गाणी आपण मगाशी बुनोसी राणींचा उल्लेख केला किंवा जे आजच्या पिढीला ज्यांची नावं फार माहीत नाहीत असे संगीतकार, अरुण कुमार म्हणून एक संगीतकार परिणितामध्ये अतिशय छान गाणं आहे. चांद है वही, चांद है वही मीना कुमारींवर ते चित्रित झालं गाणं. फिर भी की उदास है उदास मेरा मन, भरत
0: व्यासची बंगाली आग्रामर कलाकृती परिणिता
1: त्याच्यावर तो आधारित चित्रपट होता.
0: आणि गीता दत्त यांच्यावर त्यांच्या फॅमिलीने एक वेबसाईट पण केलेली आहे. त्यातले काही हे पाहून आपल्याला गंमत असते की चित्रगुप्त यांच्याकडे सगळ्यात

0: किंवा ताकद तशीच होती.
1: म्हणजे त्यावेळेस दुसऱ्या टप्प्यात मी त्या चित्रपट मासिकाला मुलाखत देताना सांगितलं होतं की या चित्रपटातील गाण्याने कदाचित माझा परत कमबॅक होऊ शकतो म्हणून, जसा आता एक वर्षापूर्वी किशोर कुमारचा आराधनासाठी झाला.
0: बरोबर.
1: गीता दत्त आशावादी पण होते,
0: आशावाद त्यांनी कधी सोडला नाही,
1: कधी सोडला नाही.
0: आणि खरोखर म्हणजे एक स्वभावच त्यांचा एक आनंदी होता, त्यामुळेच इतकं दुःख त्या पचू शकल्या. पती निधनानंतर पुन्हा उभं राहणं म्हणजे मुलांना वाढवणं आणि सगळं आर्थिक संकट झेलत पुढे पुढे जात राहणं ही काही सोपी गोष्ट नव्हती.
1: खरंच काही सोपी गोष्ट नव्हती.
0: आणि आपल्याला कल्पना असेल की लता दीदी मंगेशकर आणि गीता दत्त यांची अतिशय चांगली मैत्री,
1: चांगली मैत्री होती आणि यांनी काही युगल गीत देखील एकत्र गायली होती,
0: एकत्र गायलेली
1: आहे. हा, त्यांचे रिलेशन्स खूप चांगले होते सर्वांशी. पण शेवटी काय म्हणतात की नशिबानं थोडस त्यांना हे केलं आणि अतिशय प्रतिभावान माणसांना सुटी अशा प्रकारचं आयुष्य वाटायला आलं.
0: आणि त्यांनी एक म्हणजे इतर काही गायक कलाकार असतील तर आपलं स्वतःची शैली बदलण्याचा काही वेळेला प्रयत्न करणं इतरांना आवडावी म्हणून किंवा अनेकांना आवडावी म्हणून तसा प्रयत्न गीता दत्त यांनी कधी केला नाही. म्हणजे विशेषतः त्यांच्या स्वरातली बंगाली झाक ती कायम राहिली. कधी त्यांनी उलट ते त्यांचं
1: असेच
0: झालं. मराठी ती त्या गायल्या आहेत, त्या सांग लक्ष्मणा, वसंत पवारांची, आणि जी एन जोशींनी संगीत दिलं होतं, वसंत पवारांच्याकडे पण गायलेलं आहे चित्रपटात. आणि बंगाली पूजा गीतं त्यांची तर अनेक आहेत.
1: बंगाली मधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं
0: आहे,
1: हिंदी पेक्षा खूप मोठं त्यांचं आहे. पण आता पोरे सर तुम्ही पुस्तक लिहिलं त्यांच्यावरती आणि आज इतक्या वर्षानंतर गीता दत्त आठवताना तुमच्या नेमक्या काय भावना?
0: मला असं वाटतं की फार कमी संख्येने असे कलाकार असतात की ज्यांची आठवण पुन्हा पुन्हा काढली जाते. आणि हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात जर आपण पाहिलं तर असे मोजके कलाकार आहेत की ज्यांना श्रोते कधी विसरू शकत नाही. ती पिढी गेली, नंतरची गेली, कितीतरी पिढ्या गेल्या, किती वर्ष झाली पहा. आता 1947 भाई आणि आज आपण 2020 मध्ये आहोत आणि तरी सुद्धा सदाबहार ते गाणी आहे, स्वर सदाबहार आहे, भावनेनी परिपूर्ण असा स्वर, गोडवा असलेला स्वर आणि संवादी काहीतरी सांगणारा प्रत्येक शब्दामध्ये ती ताकद फार मोठी असते ती गीता दत्त यांच्या स्वरात होती. आणि गाणी मागे ठेवून जरी गेल्या असल्या तरी त्यांची आठवण जे संगीतावर प्रेम करतात चित्रपट संगीतावर किंवा जुन्या गाण्यांवर त्यांच्या मनात कायमची राहणार आहे.
1: म्हणजे यानिमित्तानं मला आठवण होते स्वप्नील सर की 1990 दशकामध्ये माझ्या घराच्या शेजारी त्या काळातले आजोबा म्हणता येईल असे राहत होते. त्यावेळेला माझ्याकडे कॅसेट रेकॉर्डर होता, टेप रेकॉर्डर, आणि ते गृहस्थ माझ्याकडे दर 15-20 दिवसांनी यायचे आणि फक्त एका गाण्याची फरमाईश माझ्याकडे करायचे. मुझे जान कहो मेरी जा अनुभव मधलं आणि ते गाणं आम्ही परत परत कॅसेट रिवाइंड करून त्यांना ऐकायचो आणि ते ऐकताना मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. त्यांना इतकं तृप्त भाव त्यात जाणवायचा आणि ते नेहमी मला म्हणायचे तुम्ही गीता दत्तची आधीची गाणी ऐकल्या पाहिजे होती असं विचारत होतं. तर असे रसिक आज देखील आहेत की ते गीता दत्त यांच्या स्वरावर निश्चित प्रेम करतात. पुरे सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान गीता दत्त यांची माहिती दिली. मित्रांनो, 20 जुलै हा गीता दत्त यांचा स्मृती दिन, त्यानिमित्ताने आपण आज कार्यक्रम घेत आहोत आणि आपल्या रेडिओचा उद्देश असा आहे की जुने जे चित्रपट असतील, संगीत असेल, याची माहिती आजच्या नव्या पिढीला करून दिली. थँक्यू
0: आणि आपल्याशी संवाद साधून गीता दत्त यांना आदरांजली वाहत आली याचा मलाही अतिशय आनंद होतोय.
1: बरं सर, थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद.
1: आपण कधीतरी अशा निमित्तानं भेटूयात आणि तुमच्याशी बोलताना आमच्या श्रोत्यांना देखील आमच्याकडे जे मेल येतात त्यात देखील सांगतात की पोरे सर खूप माहितीपूर्ण आपल्याला संवाद साधतात आपल्यासोबत.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर. थँक्यू.
0: धन्यवाद कुलकर्णी.
1: थँक्यू.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा
2: आणि

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश आनंद। याचे आपण 7 एपिसोड आनंद या विषयावर बोलत आलो आहे। आजचा हा एपिसोड आपण आनंद या विषयावरच कंटिन्यू करत आहोत। आणि आपण बरेचदा ऐकत आलो आहे मित्रांनो की आपल्या मनाचा शरीरावर फार मोठा प्रभाव असतो। आपल्या मनातच शब्दांची निर्मिती होते आणि ती शब्द कृतीमध्ये परिवर्तित होतात, तेही केवळ मनामुळेच। जेव्हा आपण परिवर्तना संबंधात बोलत असतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, मला माझं वागणं बदलायचं आहे, तेव्हा फक्त बाहेरील बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न असतो। आपली चालण्याची तऱ्हा, आपले बोलण्याची पद्धत, इतरांबरोबर बोलण्याचा आपला ढंग, यामध्ये आपण बदल घडवतो। शिवाय इतरांनाही असं वागावं असं बोलावं हे आपण सांगतो, पण यामुळे होणारं परिवर्तन तात्कालिक असतं। कारण आपल्याला व्यक्तित्वाच्या मूळ विचारामध्ये परिवर्तन झालेलंच नसतं। विचार

पण न बदलता घडून आलेलं परिवर्तन तात्पुरतं ठरतं. काही दिवस जातात पुन्हा आपण पहिल्यासारखे वागू बोलू लागतो. पण जर आपण आपले विचार बदलले तर नर कळत आपल्या बाह्य रूपातही लक्षणीय बदल घडून आल्याचं अचानक आपल्याला जाणवू लागतं. मित्रांनो, आपण अंतर्यामी पात्र निर्माण करत असतो. त्या पात्राचा संपूर्ण आराखडा मनात तयार असतो आणि हे काम कोण करतं? आपलं मनच करतं. आपल्या वर्तणुकीचा ओघ स्वाभाविक होतो. तसंच अंतर्यामी आपण आपल्या शांत स्वरूपाची भूमिका निर्माण केली की माझं बोलणं, चालणं, वागणं या कशाचीच काळजी करण्याचं आपल्याला कारणच उरत नाही. मी शांत स्वरूप असल्याची आपली खात्री पटताच आपल्यातला अभिनेता आता जे काही करेल ते सर्व शांतीयुक्त कंपनामधूनच निर्माण होईल. प्रथम आपल्याला मुळापाशी परत यावं लागेल. मी शांत व्यक्तिमत्व आहे ज्याला देह, नाव आणि भूमिका मिळालेली आहे. ती भूमिका अभिनेत्याची, डॉक्टरची किंवा वकिलाची असली तरी त्याने काही फरक पडत नाही. मित्रांनो, आपल्यातील प्रत्येक जण अभिनेता असतो आणि आयुष्यभरात अनेक भूमिका तो साकारतो. नटाचं व्यक्तिमत्व प्रत्येक भूमिकेतून दिसून येतच. मग आता मी कोणता नट आहे? मी एक शुद्ध, शांत, प्रेममय असं अस्तित्व आहे. भूमिका करणारा मी कसा नट आहे यापेक्षा माझी भूमिका कोणती आहे याबद्दल आपण जास्त सतर्क आहोत. मित्रांनो, आपण एक छोटस सोपं उदाहरण घेऊया एका विश्रांतीनंतर. घेऊया एक छोटीशी विश्रांती

0: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: स्वागत आहे विश्रांतीनंतर। मित्रांनो, विश्रांतीच्या आधी आपण आपल्या भूमिकांबद्दल बोलू शकतो। आपण एक नट आहोत, अभिनेता आहोत, तर भूमिका करणारा मी कसा नट आहे यापेक्षा माझी भूमिका कोणती आहे याबद्दल आपण जास्त सतर्क आहोत। आपण एक सोपं उदाहरण घेऊया। आपण ऑफिसमध्ये येतो आणि पुढील 10 मिनिटांमध्ये आपली 4 वेगवेगळ्या व्यक्तींशी भेट होते। त्यातील एक सुरक्षा कर्मचारी असतो, एक स्वागत कक्षातील असतो, तिसरा कोणी मध्यम दर्जाचा व्यवस्थापक असतो आणि चौथा व्यक्ती थेट कंपनीचा चेअरमॅन असतो। अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला या चौघांनाही भेटावं लागतं आणि या चारही वेळी आपल्या वागण्यामध्ये लक्षणीय बदल घडून येते। सुरक्षा कर्मचाऱ्याशी आपली बोलायची पद्धत आणि चेअरमॅन बरोबर बोलायची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। आपल्या वागण्याचा वेगवेगळ्या 4 तरापैकी आपलं नेमकं व्यक्तित्व कोणतं, आपलं मूळ व्यक्तिमत्व प्रकट होतच नाही, कारण प्रत्येक व्यक्तीनुसार आपण स्वतःला बदलत राहिलो। मुळात आपण कोण आहोत हेच विसरलो आहोत। आपण ज्ञान, पैसा, पद आणि मिळकत हे जे काही आपण मिळवलं आहे ते म्हणजे मी नव्हे, हे माझं आहे इतकंच। थोडक्यात आपण परस्परांशी नव्हे तर आपल्या मिळकती एकमेकांशी बोलत असतो। एका अहंकाराचा दुसऱ्या अहंकाराशी संवाद होत राहिल्यानं या नात्याचा पायाच कमजोर असतो। जेव्हा 2 अहंकाराचं संभाषण सुरू असतं त्यावेळी एक पद दुसऱ्या पदाशी बोलतं, एक बँक बॅलन्स दुसरा बँक बॅलन्सशी बोलते, पण एका शुद्ध अस्तित्वाचा दुसऱ्या शुद्ध अस्तित्वाशी जो संवाद घडून यायला पाहिजे त्याबद्दल काय। आणि मित्रांनो, इथेच थांबून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण इतरांशी फक्त वरवर जोडलेलो आहोत आणि आपला आतला खरा नट मात्र झोपी गेला। आपल्या आजूबाजूला बाकीचे नटे झोपून गेलेत, पण जर आता मला जाग आली तर मग इतरांनाही हळूहळू जाग येईल। समजा मी एक नट आहे आणि नाटक सुरू असताना मी माझं भाषण विसरलो। आता माझी भूमिका नीट पार पाडण्यासाठी तुम्हाला मला मदत करायची आहे। मग सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भाषणाकडे अवधान देणं गरजेचं आहे, बरोबर ना। यावेळी तुमच्याकडून 2 प्रकारे कृती होऊ शकते। एक, तुमचं लक्ष तुमच्या भाषणावर केंद्रित करून मला काही संकेत मिळावा। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये आवश्यक तो बदल चपलकपणे करता आणि मीही त्या संकेताचा बरोबर अर्थ लावत माझं काम योग्य प्रकारे पुढे चालू ठेवतो। दुसरं, मी माझं भाषण विसरल्याचा तुमच्यावरही परिणाम होतो आणि त्यामुळे स्वतःच्या भाषणातून तुमचं सगळं लक्ष काढून मी काय बोलावं, कसं बोलावं हे सांगणं तुम्हाला अगत्याचं वाटू लागतं। मित्रांनो, ह्या उदाहरणाचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल त्याबद्दल आपण विश्रांतीनंतर बोलूया। घेऊया एक छोटीशी विश्रांती,

0: नमस्कार, आप उन्हें कटायत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, विश्रांती नंतर स्वागत आहे रंग नवे मध्ये। विश्रांतीच्या आधी आपण बघत होतो की आपण नाटक सुरू असताना आपण आपलं भाषण जर विसरलं आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडून दोन प्रकारे कृती होऊ शकतात। एक, तुमचं लक्ष तुमच्या भाषणावर केंद्रित करून मला काही संकेत मिळावा, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये आवश्यक

बदल चपखलपणे करता आणि मीही त्या संकेतांचा बरोबर अर्थ लावत माझं काम योग्य प्रकारे पुढे चालू ठेवतो. दुसरं, मी माझं भाषण विसरल्याचा तुमच्यावरही परिणाम होतो आणि त्यामुळे स्वतःच्या भाषणातून तुमचं सगळं लक्ष काढून मी काय बोलावं कसं बोलावं हे सांगणं तुम्हाला अगत्याचं वाटू लागतं. मित्रांनो, दिवसभर आपण इतरांच्या भूमिकेत किती लक्ष घालत असतो हे तपासा. त्यांनी काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, यांनी कसं वागलं पाहिजे आणि या प्रक्रियेत आपलं स्वतःच्या भूमिकेकडे आपण आता काय विचार करायला हवा, काय बोलायला हवं याकडे मात्र दुर्लक्ष होऊन जातं. दिवसभरात किती वेळा आपण इतरांची भाषणं ठरवण्याचं काम करतो? टीव्ही समोर बसल्या बसल्या थेट आपल्या पंतप्रधानांसाठी, क्रिकेटपटूसाठी, चित्रपटातील नटासाठी त्यांची भाषणं ठरवतो. त्यांना असा अभिनय करायला नको होता, त्यांना असे कपडे घालायला नको होते, त्यांनी हे कळ ते बरोबर नाही, अशा गोष्टीमध्ये आपलं डोकं शिणवून इतरांची भाषण ठरवत आपणच आपली ताकद आणि वेळ फुकट वाया घालवत असतो. तर आता आपण फक्त एकाच भूमिकेत म्हणजेच आपल्या भूमिकेत लक्ष घालूया, फक्त त्याच भूमिकेचे संवाद घेऊया, कारण हीच एक गोष्ट आहे जी सहजपणे अनुसरली जाऊ शकते. तुम्ही कसं असावं, कसं बोलावं, कसं काम करावं, कसं वागावं, अशा प्रकारे दुसऱ्यांच्या भूमिकेची मांडणी आपण सतत करत राहतो. मित्रांनो, आपण जर आपल्याच भूमिकेवर लक्ष केंद्रित करू तर इतर लोकही इशारा समजून घेतील. आपल्याला आजूबाजूला एखाद्याला राग आला, त्याला त्याचा स्वतःवरचा ताबा सुटत चाललाय, पण यावेळी आपण स्वतःवर नियंत्रण राखलं तर तोही स्वतःवर नियंत्रण आणेल. याचं कारण आपण आपला संयम सोडला नाही, आपण आपल्याच भूमिकेत राहिलोत आणि त्यामुळे इतर लोकही त्यांचा मूळ शांतीकडे, गुणाकडे परतते. दुसरी शक्यता म्हणजे सगळेच्या सगळे आपला भूमिका विसरून नियंत्रणाच्या पलीकडे जातील, म्हणून केवळ आपल्या भूमिकेवरच स्थिर राहणं याच पर्यायाची आपण निवड केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीत अनुसरला जाणारा हा एकमेव पर्याय आहे. या व्यतिरिक्त अन्य पर्याय व्यर्थ विचारांचा गटात जाऊन बसतात. म्हणूनच दिवसभरात किती वेळा इतरांशी अशा प्रकारे वागावं, इतरांनी अशा प्रकारे बोलावं असं आपल्याला वाटत आहे याबद्दल जागरूक राहूया, हीच तर सजगता आहे. मित्रांनो, निरोगी विचार म्हणजेच निरोगी शरीर, निरोगी आयुष्य, आणि यासाठी आवश्यकता आहे आपल्या शुद्ध, प्रेममय आणि क्षमाशील विचारांचा जोपासण्याची. आपल्याशी वागताना जर कोणी चुकलं तरी आपण त्याला माफ करतो आणि ते विसरून जातो. त्यावेळी आपण त्याला क्षमा करत नसतो तर आपण स्वतःला क्षमा करत असतो. जर आपण आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल द्वेष आणि तिरस्कार साठवून ठेवला असता तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीला नव्हे आपल्याला भोगावा लागला असता, कारण त्याची साठवण आपण आपल्यामध्ये केली होती, त्याची निर्मिती आपण करणार आणि त्याचा अनुभव देखील आपणच घेणार. म्हणजेच त्या भावनेला जबाबदार संपूर्णपणे आपणच असणार. तर मित्रांनो, आपण आपले विचार बदलले तर आपले शब्द आणि कृतीही बदलते. त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या परिवर्तनाची सुरुवात आपल्या विचारांपासूनच होते. तर चला मित्रांनो, विचारांवर लक्ष केंद्रित करूया. पुढच्या एपिसोडमध्ये आपण आनंदाची अजून सखोल परिभाषा म्हणून चिंतन हे कंटिन्यू ठेवणार आहोत. मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपल्या सर्वांसाठी. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करणं शिकतो तेव्हा दुसरे आपल्यावर घृणा करणं सोडतात.

0: मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंगनवे. मी आहे मंगेश आनंद. याचे आपण 7 एपिसोड आनंद या विषयावर बोलत आलो आहे. आजचा हा एपिसोड आपण आनंद या विषयावरच कंटिन्यू करत आहोत. आणि आपण बऱ्याचदा ऐकत आलो आहे मित्रांनो की आपल्या मनाचा शरीरावर फार मोठा प्रभाव असतो. आपल्या मनातच शब्दांची निर्मिती होते आणि ते शब्द कृतीमध्ये परिवर्तित होतात. तेही केवळ मनामुळेच. जेव्हा आपण परिवर्तनासंबंधात बोलत असतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, मला माझं वागणं बदलायचं आहे, तेव्हा फक्त बाहेरील बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न असतो. आपली चालण्याची तऱ्हा, आपले बोलण्याची पद्धत, इतरांबरोबर बोलण्याचा आपला ढंग, यामध्ये आपण बदल घडवतो. शिवाय इतरांनाही असं वागावं असं बोलावं हे आपण सांगतो. पण यामुळे होणारं परिवर्तन तात्कालिक असतं, कारण आपल्याला व्यक्तित्वाच्या मूळ विचारामध्ये परिवर्तन झालेलंच नसतं. विचार न बदलता घडून आलेलं परिवर्तन तात्पुरतं ठरतं. काही दिवस जातात पुन्हा आपण पहिल्यासारखे वागू बोलू लागतो. पण जर आपण आपले विचार बदलले तर न कळत आपल्या बाह्य रूपातही लक्षणीय बदल घडून आल्याचं अचानक आपल्याला जाणवू लागतं. मित्रांनो, आपण अंतर्यामी पात्र निर्माण करत असतो. त्या पात्राचा संपूर्ण आराखडा मनात तयार असतो. आणि हे काम कोण करतं? आपलं मनच करतं. आपल्या वर्तणुकीचा ओघ स्वाभाविक होतो. तसंच अंतर्यामी आपण आपल्या शांत स्वरूपाची भूमिका निर्माण केली की माझं बोलणं, चालणं, वागणं या कशाचीच काळजी करण्याचं आपल्याला कारणच उरत नाही. मी शांत स्वरूप असल्याची आपली खात्री पटताच आपल्यातला अभिनेता आता जे काही करेल ते सर्व शांतीयुक्त कंपनामधूनच निर्माण होईल. प्रथम आपल्याला मुळापाशी परत यावं लागेल. मी शांत व्यक्तिमत्व आहे, ज्याला देह, नाव आणि भूमिका मिळालेली आहे. ती भूमिका अभिनेत्याची, डॉक्टरची किंवा वकिलाची असली तरी त्याने काहीही फरक पडत नाही. मित्रांनो, आपल्यातील प्रत्येक जण अभिनेता असतो आणि आयुष्यभरात अनेक भूमिका तो साकारतो. नटाचं व्यक्तिमत्व प्रत्येक भूमिकेतून दिसून येतच. मग आता मी कोणता नट आहे? मी एक शुद्ध, शांत, प्रेममय असं अस्तित्व आहे. भूमिका करणारा मी कसा नट आहे यापेक्षा माझी भूमिका कोणती आहे याबद्दल आपण जास्त सतर्क आहोत. मित्रांनो, आपण एक छोटस सोपं उदाहरण घेऊया एका विश्रांतीनंतर. घेऊया एक छोटीशी विश्रांती

0: नमस्कार, आप नहीं कटाए रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: स्वागत आहे विश्रांतीनंतर। मित्रांनो, विश्रांतीचा आधी आपण आपल्या भूमिकांबद्दल बोलत होतो। आपण एक नट आहो, अभिनेता आहोत, तर भूमिका करणारा मी कसा नट आहे यापेक्षा माझी भूमिका कोणती आहे याबद्दल आपण जास्त सतर्क आहोत। आपण एक सोपं उदाहरण घेऊया। आपण ऑफिसमध्ये येतो आणि पुढील 10 मिनिटांमध्ये आपली 4 वेगवेगळ्या व्यक्तींशी भेट होते। त्यातील एक सुरक्षा कर्मचारी असतो, एक स्वागत कक्षातील असतो, तिसरा कोणी मध्यम दर्जाचा व्यवस्थापक असतो आणि चौथ्या व्यक्ती थेट कंपनीचा चेअरमॅन असतो। अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला या चौघांनाही भेटावं लागतं आणि या चारही वेळी आपल्या वागण्यामध्ये लक्षणीय बदल घडून येते। सुरक्षा कर्मचाऱ्याशी आपली बोलायची पद्धत आणि चेअरमॅन बरोबर बोलायची पद्धत यामध्ये जामीन आसमानचा फरक असतो। आपल्या वागण्याचा वेगवेगळ्या 4 तरापैकी आपलं नेमकं व्यक्तिमत्व कोणतं, आपलं मूळ व्यक्तिमत्व प्रकट होतच नाही, कारण प्रत्येक व्यक्तीनुसार आपण स्वतःला बदलत राहिलो। मुळात आपण कोण आहोत हेच विसरलो आहोत। आपण ज्ञान, पैसा, पद आणि मिळकत हे जे काही आपण मिळवलं आहे ते म्हणजे मी नव्हे, हे माझं आहे इतकंच। थोडक्यात आपण परस्परांशी नव्हे तर आपल्या मिळकती एकमेकांशी बोलत असतो। एका अहंकाराचा दुसऱ्या अहंकाराशी संवाद होत राहिल्यानं या नात्याचा पायाच कमजोर असतो। जेव्हा 2 अहंकाराचं संभाषण सुरू असतं त्यावेळी एक पद दुसऱ्या पदाशी बोलतं, एक बँक बॅलन्स दुसरा बँक बॅलन्सशी बोलते, पण एका शुद्ध अस्तित्वाचा दुसऱ्या शुद्ध अस्तित्वाशी जो संवाद घडून यायला पाहिजे त्याबद्दल काय। आणि मित्रांनो, इथेच थांबून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण इतरांशी फक्त वरवर जोडलेलो आहोत आणि आपल्या आतला खरा नट मात्र झोपी गेला। आपल्या आजूबाजूला बाकीचे नटही झोपून गेलेत, पण जर आता मला जाग आली तर मग इतरांनाही हळूहळू जाग येईल। समजा मी एक नट आहे आणि नाटक सुरू असताना मी माझं भाषण विसरलो। आता माझी भूमिका नीट पार पाडण्यासाठी तुम्हाला मला मदत करायची आहे। मग सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भाषणाकडे अवधान देणं गरजेचं आहे, बरोबर ना? यावेळी तुमच्याकडून 2 प्रकारे कृती होऊ शकते। एक, तुमचं लक्ष तुमच्या भाषणावर केंद्रित करून मला काही संकेत मिळावा। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये आवश्यक तो बदल चपलकपणे करता आणि मीही त्या संकेताचा बरोबर अर्थ लावत माझं काम योग्य प्रकारे पुढे चालू ठेवतो। दुसरं, मी माझं भाषण

विसरल्याचा तुमच्यावरही परिणाम होतो आणि त्यामुळे स्वतःच्या भाषणातून तुमचं सगळं लक्ष काढून मी काय बोलावं कसं बोलावं हे सांगणं तुम्हाला अगत्याचं वाटू लागतं. मित्रांनो, ह्या उदाहरणाचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल त्याबद्दल आपण विश्रांतीनंतर बोलूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: मूर्ती जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची।
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बांटो।
2: नमस्कार, विश्रांतीनंतर स्वागत आहे रंग नवेमध्ये। विश्रांतीच्या आधी आपण बघत होतो की आपण नाटक सुरू असताना आपण आपलं भाषण जर विसरलं त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडून दोन प्रकारे कृती होऊ शकतात। एक, तुमचं लक्ष तुमच्या भाषणावर केंद्रित करून मला काही संकेत मिळावा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये आवश्यक तो बदल चक्कलपणे करता आणि मीही त्या संकेतांचा बरोबर अर्थ लावत माझं काम योग्य प्रकारे पुढे चालू ठेवतो। दुसरं, मी माझं भाषण विसरल्याचा तुमच्यावरही परिणाम होतो आणि त्यामुळे स्वतःच्या भाषणातून तुमचं सगळं लक्ष काढून मी काय बोलावं, कसं बोलावं हे सांगणं तुम्हाला अगत्याचं वाटू लागतं। मित्रांनो, दिवसभर आपण इतरांच्या भूमिकेत किती लक्ष घालत असतो हे तपासा। त्यांनी काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, यांनी कसं वागलं पाहिजे आणि या प्रक्रियेत आपलं स्वतःच्या भूमिकेकडे आपण आता काय विचार करायला हवा, काय बोलायला हवं याकडे मात्र दुर्लक्ष होऊन जातं। दिवसभरात किती वेळा आपण इतरांची भाषणं ठरवण्याचं काम करतो? टीव्ही समोर बसल्या बसल्या थेट आपल्या पंतप्रधानांसाठी, क्रिकेटपटूसाठी, चित्रपटातील नटासाठी त्यांची भाषणं ठरवतो। त्यांना असा अभिनय करायला नको होता, त्यांना असे कपडे घालायला नको होते, त्यांनी हे कळ ते बरोबर नाही अशा गोष्टीमध्ये आपलं डोकं शिणवून इतरांची भाषण ठरवत आपणच आपली ताकद आणि वेळ फुकट वाया घालवत असतो। तर आता आपण फक्त एकाच भूमिकेत म्हणजेच आपल्या भूमिकेत लक्ष घालूया, फक्त त्याच भूमिकेचे संवाद घेऊया, कारण हीच एक गोष्ट आहे जी सहजपणे अनुसरली जाऊ शकते। तुम्ही कसं असावं, कसं बोलावं, कसं काम करावं, कसं वागावं अशा प्रकारे दुसऱ्यांच्या भूमिकेची मांडणी आपण सतत करत राहतो। मित्रांनो, आपण जर आपल्याच भूमिकेवर लक्ष केंद्रित करू तर इतर लोकही इशारा समजून घेतील। आपल्याला आजूबाजूला एखाद्याला राग आला, त्याला त्याचा स्वतःवरचा ताबा सुटत चाललाय, पण यावेळी आपण स्वतःवर नियंत्रण राखलं तर तोही स्वतःवर नियंत्रण आणेल। याचं कारण आपण आपला संयम सोडला नाही, आपण आपल्याच भूमिकेत राहिलोत आणि त्यामुळे इतर लोकही त्यांचा मूळ शांतीकडे, गुणाकडे परतील। दुसरी शक्यता म्हणजे सगळेच्या सगळे आपला भूमिका विसरून नियंत्रणाच्या पलीकडे जातील, म्हणून केवळ आपल्या भूमिकेवर स्थिर राहणं याच पर्यायाची आपण निवड केली पाहिजे। कारण कोणत्याही परिस्थितीत अनुसरला जाणारा हा एकमेव पर्याय आहे। या व्यतिरिक्त अन्य पर्याय व्यर्थ विचारांच्या गटात जाऊन बसतात। म्हणूनच दिवसभरात किती वेळा इतरांशी अशा प्रकारे वागावं, इतरांनी अशा प्रकारे बोलावं असं आपल्याला वाटत आहे याबद्दल जागरूक राहूया, हीच तर सजगता आहे। मित्रांनो, निरोगी विचार म्हणजेच निरोगी शरीर, निरोगी आयुष्य, आणि यासाठी आवश्यकता आहे आपल्या शुद्ध, प्रेममय आणि क्षमाशील विचारांचा जोपासण्याची। आपल्याशी वागताना जर कोणी चुकलं तरी आपण त्याला माफ करतो आणि ते विसरून जातो, त्यावेळी आपण त्याला क्षमा करत नसतो तर आपण स्वतःला क्षमा करत असतो। जर आपण आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल द्वेष आणि तिरस्कार साठवून ठेवला असता तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीला नव्हे आपल्याला भोगावा लागला असता, कारण त्याची साठवण आपण आपल्यामध्ये केली होती, त्याची निर्मिती आपण करणार आणि त्याचा अनुभव देखील आपणच

म्हणजेच त्या भावनेला जबाबदार संपूर्णपणे आपणच असणार। तर मित्रांनो, आपण आपले विचार बदलले तर आपले शब्द आणि कृतीही बदलतील, त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या परिवर्तनाची सुरुवात आपल्या विचारांपासूनच होते। तर चला मित्रांनो, विचारांवर लक्ष केंद्रित करूया। पुढच्या एपिसोडमध्ये आपण आनंदाची अजून सखोल परिभाषा म्हणून चिंतन हे कंटिन्यू ठेवणार आहोत। मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपल्या सर्वांसाठी। जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करणं शिकतो तेव्हा दुसरे आपल्यावर घृणा करणं सोडतात।